की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

भारतीय सौर दिनांक 13 सौर महिना ज्येष्ठ 1948 विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार अधिक ज्येष्ठ कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी अर्थात 3 जून 2026 आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र आज संकष्ट चतुर्थी आहे महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात नागपूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:31 आहे बेळगावमध्ये चंद्रोदय रात्री 9:40 होणार आहे छत्रपती संभाजीनगर इथे चंद्रोदय रात्री 9:45 होणार आहे पुण्यामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:47 आहे तर मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली अलिबाग पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:51 आहे ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन भारतीय ज्योतिष शास्त्री आणि गणित तज्ज्ञ आर्य भट हे वेध घेण्यात प्रवीण होते पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे निश्चितपणे सांगणारे आर्य भट हे पहिलेच असावेत आज रूढ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी 5व्या शतकात सर्वप्रथम प्रतिपादन केलेले होते आर्य सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात कालक्रियापादात 25 श्लोक आहेत मास वर्ष आणि युग यांच्याबद्दल त्यात माहिती आहे त्यातील युगपद्धती इतरांहून थोडी भिन्न आहे 43,20,000 वर्षांच्या एका महायुगात इतर शास्त्रज्ञ 71 युग मानतात तर आर्यभटांनी 72 युग मानली असून सर्व युगपाद समान मानले आहेत कल्पारंभी महायुगारंभी आणि युगापादारंभी सर्व ग्रह एकत्र येतात असं त्याच्यात त्यांनी सांगितलंय मूळ सूर्य सिद्धांतात कलियुगारंभ गुरुवारी मध्यरात्री झाला असा उल्लेख आहे तर आर्यभटांनी तो शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळेला म्हणजे 15 घटिका मागाहून झाला असं सांगितलंय परंतु त्यांनी वर्षमान 365 दिवस 15 घटिका 31 पळ आणि 15 विपळे म्हणजे मुळापेक्षा 15 विपळ कमी धरून 3,600 वर्षात बरोबर 15 घटिका कमी होतात आणि त्यामुळे गतकाली 3,600 यावर्षी मूळ सूर्य सिद्धांत आणि आर्य सिद्धांत याप्रमाणे सूर्याचं मध्यमेष संक्रमण म्हणजे वर्षारंभ एककालीच झाला आणि यावरून युगारंभ सूर्योदयी मानल्यामुळे जे अंतर पडेल ते न पडावे म्हणून त्यांनी वर्षमान 15 विपळ कमी मानलं असे प्रज्ञावान ज्योतिषशास्त्री आणि गणिततज्ञ पहिले आर्यभट्ट होते

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 3 जून. परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं. त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येतं. माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल? आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो, मग ते दर्शन खरं झालं म्हणायचं का? पोरा बाळांकरता, बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं, परंतु मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असंच झालं. विषय सुटावेत असं वाटतं पण ते सुटतच नाहीत. याचं कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटलं तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागतं, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणं, स्वस्थता येणं, सावधानता ठेवणं, दगदग सोडणं हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचं स्मरण हेच परमार्थाचं सार. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी सर्वत्र संचार करीत, कुठेही अचानक प्रकट व्हायचे, आपल्या भक्तांची दुःख दूर करत त्यांना समाधान द्यायचे। मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे। मंगळवेढ्याजवळ चळ अंबे नावाचं एक छोटंसं गाव होतं। तिथे रामदासी बुवा नावाचे जे साधक होते ते काहीसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीचे होते। आपल्याला परमेश्वराचं रहस्य उलगडलेलं आहे आणि त्याचं दर्शन घडलेलं आहे ह्या भ्रमात स्वारी गावात हिंडत राहायची। लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा, परंतु त्यांच्या ह्या घमेंडखोर वृत्तीचा खरं तर त्यांना कंटाळा आला होता, कारण ते इतर भक्तांना तुच्छ लेखायचे। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळलं होतं। त्यांचं गर्वहरण व्हावं ह्या भावनेने स्वामी एके दिवशी चळंबे नावाच्या गावात अचानकपणे प्रकट झाले आणि रामदासी बुवांचा गावात जो मठ होता त्यात उतरले। तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चरकले। स्वामींना नमस्कार करावा एवढं साधं भक्ती रहस्य सुद्धा ज्यांना उलगडलं नाही ते परमेश्वरी रहस्य काय उलगडणार। प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मठात प्रकट झाला आहे हे भान त्यांना नव्हतं। मठात अनेक माणसं येतात तसं स्वामी आले आहेत असं समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केलं। माध्यान्न झाली होती, स्वामींनी ठरवलं थोडा वेळ इथेच विश्रांती घ्यावी म्हणून मठात थोडा वेळ ते पहुडले। त्यांना गाढ झोप लागली। स्वामी आता उठतील, थोड्या वेळाने का होईना परंतु उठतील या भावनेनी रामदासी बुवांची चुळबुळ सुरू झाली। स्वामींना झोपलेलं पाहून खरं तर रामदासी बुवा मनातल्या मनात रागावले होते। त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की स्वामी एवढ्यात उठणारच नाहीत। बुवांच्या मनात रागाचा पारा वाढू लागला। मध्यान्न उलटू लागल्यावर रामदासी बुवांनी काय केलं तर मठाला बाहेरून कडी लावली, भलं मोठं कुलूप लावलं आणि चावी स्वतःच्या कनवटीला लावली आणि निघून गेले। प्रत्यक्ष परमेश्वराला कोंडणारा विश्वातला पहिला घमेंडखोर माणूस आपण आहोत ह्याची ह्या मूर्ख माणसाला कल्पना नव्हती।

आपल्या भक्ती आयुष्याला संजीवनी प्राप्त करून देते. हे नाम सद्गुरू देतो आणि मंत्र भारले नाम आपल्या आयुष्याचा श्वास होऊन जाते. म्हणून सद्गुरू जे सांगेल ते ऐकावं, जे सांगेल ते पाहावं. एक लक्षात ठेवा की सद्गुरूच मानवी रूप धारण केलेला परमेश्वर असतो. सद्गुरू आपला पाठीराखा असला आणि मुखात मंत्र भारलं नाम असलं की कशाचीही भीती वाटत नाही, कारण त्यानेच आपला हात हातात घेतलेला असतो.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 18वा श्री गणेशाय नमः। लक्ष्मी ने भगवान विष्णूंना विचारलं, अधिक मासात 5 पर्व काळ येतात असं मी ऐकलं होतं, ते 5 पर्व काळ कोणते, त्यात कोणते नियम पाळावेत, त्यांचे फल काय मिळते? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, अधिक मासात जी 5 पर्वे येतात ती अशी: वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या आणि द्वादशी असे दिवस असतील ते वेळी पर्वकाळ समजावा। वैधृती योगावर केलेल्या धर्मकार्यात मी विष्णू प्रसन्न होतो। व्यतिपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म संतुष्ट होतो। पौर्णिमेला ब्रह्मदेव प्रसन्न होतो। अमावास्येला पितृगण संतोष पावतात। द्वादशीला व्रत केल्याने पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो। वैधृती योगावर स्नान, होम, दान करणारा सर्व इष्ट मिळवतो। या योगाने प्रल्हादाला इंद्रतुल्य वैभव मिळालं। देवत्व देणारा हा योग आहे असं म्हणून विष्णूने अधिक मासात वैधृती योगावर स्नान, दान, यजन केल्याने काय काय लाभ होतात ते सांगितलं। व्यतिपात योगावर सुवर्णदानाचं फल सांगितले, तपाचे फल सांगितले, 13 फळे द्यावीत असे सांगितले, सर्व पापे नष्ट होतात असं हे फल आहे, तीळ, धान्ये आदी दानांचं पुण्य फल सांगितलं, पौर्णिमेला दैविक कर्मे करावीत, स्नान दानादी कर्मे करावीत, त्याने पाप नाश होतो आणि पुण्य वाढतं। भगवान विष्णू पुढे म्हणाले, अमावास्येला पितृतर्पण करावं आणि अधिक मासात तर त्यामुळे पितृगण अन्न संतर्पणाने संतुष्ट होतात। स्नान, अन्न संतर्पण, नामजप हे व्रत पाळावं। प्रतिमासी अमावास्येला जो पितरोद्देशाने श्राद्धादी कर्म करतो त्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि महाभाग्य प्राप्त होतं। आणि अधिक मासाच्या अमावास्येला केलेल्या कोणताही उपवास, श्राद्ध, जप, दान आदी उपासनेने तर शतगुणित लाभ होतो। भगवान विष्णूंनी लक्ष्मीला नंतर अधिक मासातील द्वादशीच्या व्रताचं फल सांगितलं, ते पुढील अध्यायात दिलं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 18वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, महिनाभर चटई किंवा कुशासनावर झोपणे, महिन्याच्या शेवटी गादी, चादर आणि आभ्र्यासहित पांघरुणासह दान देणे, हे दान कोणत्या तरी गरीब भिकाऱ्याला द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण आता संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोधाचा दशक 3 समास दहावा पाहतो आहोत, वैराग्य निरूपण नाम समास। त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत। अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकाचे। समर्थ ह्याच्यामध्ये जो भाविक आहे, जो भगवंताचा भक्त आहे, त्याचं वैभव काय आहे आणि जो अभाविक आहे त्याचं जीवन कशा पद्धतीनं जातं, व्यर्थ जातं, ते अनेक प्रकाराने सांगतायत। तसे या ठिकाणी ते म्हणतायत, अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले। जसं एखाद्याला भाग्यवशात हातात एखादं रत्न सापडावं, अमोल रत्न आहे, पण ते रत्न आहे हे न कळल्यामुळे, त्याबद्दलच्या अज्ञानामुळे ते कवडी किमतीनं घालवलं जावं, त्याचा योग्य तो उपयोग केला जाऊ नये, त्याप्रमाणे अभाविक माणसाचं आयुष्य असंच निघून जातं। आया वैसा गया, काय केलं संबंध जीवनात असं जर विचारलं तर काही नाही, खातो पितो झोपतो, पैसा मिळवतो सरळ मार्गाने, वेड्या वाकड्या मार्गाने, पैशाने मिळणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटतं, त्याप्रमाणे त्या गोळा करतो, पण लक्षात येतं केव्हा केव्हा कि वाटतं त्याच्या कशामध्ये सुख नाहीये, परंतु दुसरं काय करायचं हेही कळत नसतं, त्यामुळे केवळ अज्ञानात भ्रांतीत स्वंद आयुष्य निघून जातं, म्हणून कवडी किमतीनं ते जातं असं ते म्हणतात। वस्तुतः बहुत तपांचा साठा तेने लादिला बरीस कोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे। बहुत तपांचा साठा, पुष्कळ काही पुण्यकर्म केलं आणि त्यामुळे जसा परीस आपल्याला हाताला मिळावा, परंतु तो परीस हाही लक्षात न आल्यामुळे जो करंटा पुरुष असतो तो त्याचा भोग घेऊ शकत नाही। तर परीस ह्याचा अर्थ इथं नरदेह जो प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग जर योग्य त्या प्रकाराने केला तर माणसाचा सज्जन संत देव होऊ शकतो, परंतु ते जर कळलं नाही तर तो माणूस देखील राहत नाही, तर पुष्कळ वेळा पशुवत वर्तन करायला लागतो। त्यामुळे माणसानी काय करायचं आहे, नराचा नारायण होण्यासाठी काय करायचं आहे हे कळणं आवश्यक असतं, पण तसं जर कळत ज्याला कळत नाही त्याला करंटा असं समर्थ म्हणतात। तैसा संसार असं आला, माया जाळी गुंडाळला, तसं जन्माला आला खरा, माणसाचा जन्म घेऊन आला, तो देह घेऊन आला, त्या देहात आल्यानंतर वस्तुतः विवेक असतो, बुद्धी असते, वाणी असते, पशुदेही नाही गती, पशुदेहामध्ये गती नाही आहे, ऊर्ध्व गती मिळत नाही, जी मनुष्य जन्मात मिळू शकते योग्य त्या तऱ्हेनं त्याचा उपयोग केला तर। परंतु ज्याला हे कळत नाही तो संसाराला आला पण माया जाळी गुंडाळला, माया जाळी गुंडाळला ह्याचा अर्थ मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, देहाला भोग भोगण्यासाठी नाना विषय आहेत, अशा तऱ्हेनं त्या विषयातच गुंतून गेलेलं आहे आणि देहाचं सार्थक करायचं विसरून गेलेलं आहे। आणि अंती एकलाची गेला हात झाडूनी, आणि अंतकाली काय होतं, एकटाच जातो। वास्तविक हे आपण सारखं पाहत असतो, लोक मरोमरो जाती, वडिले गेली ही प्रचिती, पण तरी देखील मनुष्य सावध म्हणून होत नाहीये। लक्षात असं घ्यायचं की कितीही मोठा मनुष्य असला, अगर लहान असला, तरी अंती तो एकटाच जाणारा असतो, जन्माला येतानाही तो एकटाच येतो, जातानाही एकटाच जाणार असतो। असं असताना प्रत्येकाला माझं माझं माझं म्हणून असं काही गोळा करतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे या जन्मातलं कर्तव्य आहे, इति कर्तव्यता जी आहे ती विसरून गेलेला असतो। म्हणून अंती एकलाची गेला एवढंच नव्हे, हात झाडूनी आयुष्यभर नाना गोष्टी मिळवल्या, बारीकशा चमच्यापासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत, टीव्ही घेतल्या, गाड्या घेतल्या, कपाटे घेतली, बंगले बांधले, अनेक गोष्टी मिळवल्या, जाताना काय बरोबर येतं त्याच्यातलं? जन्मभर अंगावरती दागिने घालून फिरले, भगिनी असले तर गागिने घालून फिरतात, पुरुष असले तरी सुद्धा अंगठ्या पाहिजेत, साखळी पाहिजे, सगळं काही पाहिजे असतं, परंतु तो जेव्हा जातो तेव्हा आजूबाजूची मंडळी त्याच्या सकट त्याला नेत नाहीत, ते काढून देतात, काहीही त्याला बरोबर नेता येत नाही हे तो पाहत असतो, पण तरी देखील सावध होत नाही
आणि त्या नाना वस्तू गोळा करण्यामध्ये त्याचा भोग भोगण्यामध्येच तो रंगून जातो. या नरदेहाची संगती बहुत पावले उत्तम गती. पण ज्यांना कुणाला लक्षात आलं की ह्या नरदेहात राहून काय करायचं आहे ते उत्तम गतीला जातात. म्हणून संतांची संगती, सद्ग्रंथांचं वाचन याला महत्व दिलेलं आहे. ते आपल्याला सांगून देतात की ह्या जन्मात येऊन काय करायचं. असं जर कुणाला कळलं तर बहुत पावले याचा अर्थ असं प्रमाण जास्त नाही आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित असंच म्हटलेलं आहे. परंतु आत्तापर्यंतच्या काळात बरीच मंडळी त्यांना जर नेमकं कळलं तर ते उत्तम गतीला जातात. एके बापुडी याता याती वरपडी झाली. ज्यांना काही कळत नाही ती जी आहे ती ह्या संसाराच्या येणं जाणं, पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे जनम शयनम, अशा तऱ्हेचं पुन्हा पुन्हा तो गर्भवास आहे, पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू आहे, व्याधी आहे, वृद्धापकाळ आहे, सगळ्यात सारखी गुंतलेले आहेत पण त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. म्हणून इथं समर्थ सांगतात या नरदेहाचे नि लाग वेगे सार्थक करावे. तस संत संगे लाग वेगे ताबडतोब ज्या क्षणाला लक्षात येत ते आपला मार्ग काय आहे, काय करायला पाहिजे, त्याबरोबर ह्या नरदेहाचा हात धरून त्याचा उपयोग करून संतांच्या संगतीत जाऊन जीवनाचं सार्थक करावं, नरदेहाचं सार्थक करावं. कारण का नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. कारण नरदेह प्राप्त होण्याच्या पूर्वी अनेक नीच योनीतून 84 लक्ष फेरे म्हणतात असे फिरत फिरत फिरत तो जीव आलेला आहे. अनेक नीच योनीतून तो आलेला आहे आणि मोठ्या भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण हा किती काळ राहणार आहे तेही आपल्याला सांगता येत नाही. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा. कोणत्या क्षणाला काय घडणार आहे हे काहीच आपल्याला सांगता येत नाही. अनेक गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवले आहेत, त्याच्यामध्ये जन्म आहे मृत्यू आहे. पुढच्या क्षणाला काय घडणार आहे संसारात, आपल्या देहाच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत, आजूबाजूच्या प्रसंगांच्या बाबतीत, काहीही माणसाच्या हातात तसं पाहावं तर नसतं. काहीही घडू शकतं. अनपेक्षित गोष्टी अनेक घडत असतात. मनुष्य ठरवत असतो, एक होत असतं भलतंच, असं सगळं होत असतं. म्हणून कशाचाही भरोसा नाही. म्हणून इथं म्हणतात जैसे पक्षी दाळी दिशा उडवणी जाती. तसा हा माझा, हे माझं कुटुंब, ही माझी माणसं, हे सगळं माझं माझं म्हणत असतो. आणि काहीतरी अशी अकस्मात घटना घडते आणि आपण पाहतो निसर्गामध्ये सुद्धा अशा आपत्ती येत असतात. भूकंप होतात, होत्याचं नव्हतं होतं, महापूर येतो, सगळं जळून वाहून जातं, आग लागते, सगळं जळून जातं, ज्वालामुखी आहे, बॉम्बस्फोट आहे, अनेक घटना क्षणाक्षणाला आपण ऐकत असतो. पण आपल्यापर्यंत येईपर्यंत जणू आपल्याला असं वाटत असतं की ते लांब कुठंतरी घडत आहे, आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही, आपण जणू सुरक्षित आहोत असं वाटत असतं. बाहेर गेलो नाही तरी घरात मी सुरक्षित आहे, काही सांगता येत नाही. ते घरात हांतरुणावर पडल्या पडल्या स्वतः जाणारी माणसं आहेत आपण पाहतो. त्याचं कारण मृत्यू जो आहे तो भगवंताच्या हातात आहे. केव्हा तो येणार आहे केव्हा नाही आपण काही सांगू शकत नाही. सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश असं म्हटलेलं आहे. कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा. हे जसं म्हटलं तैसे वैभव हे सकळ. जे तू वैभवाचा मोठा अभिमान बाळगलेला आहेस, हे माझा आहे असं जोरात सांगतोस, आल्या गेल्याना दाखवतोस, हे माझं घर केवढं बांधलं बघा, किती पैसे मिळवले, लहानपण फार वाईट गेलं, गरीब परिस्थितीत गेलं, आता मी माझ्या कर्तृत्वाने हे सगळं उभं केलंय असं छातीवर हात मारून जोर जोरात सांगत असतोस. परंतु तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, काय होणार आहे पुढं, काय सांगतात बरं. पुत्र कळत्र आधी सकळ बिघडवून जाती. जी पत्नी, मुलं, माझी माणसं असं जे सगळं म्हणतोयस ना, ते देखील केव्हा तुझ्यापासून दूर जातील सांगता येत नाही. कुठेतरी माणसं चुकतात, काहीतरी प्रसंगात म्हणतो त्या चुका मूक झाली, आयुष्यभर पुन्हा भेटलेही नाहीत पुढे, काय झालं कुणाष्ट. प्रसंगाने होतात, मतं एकमेकांची भिन्न झाली तरी दूर निघून जातात. कोणत्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता आहे, इतकी अनिश्चितता, क्षणभंगुरता या संसारात आहे. असं असून माणसाचा भरोसा कशावर असं जर विचारा तर संसारावर, देहावर, पैशावर. म्हणून संत आपल्याला जागृत करत असतात.
पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली गेली एक एक एक एक क्षण गेला चालला पुढचा घडी आपली ऐकणे सांगता येत नाही होय निघून चाललंय देह पडताच ठेवली आहे नीचे होनी काही मिळवलं नाही जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं पैसे नव्हे ऐहिक गोष्टी नव्हे साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे काहीच नाही पुन्हा आले नीच योनीला कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात पुण्यकर्म देखील झालं नाही कशाने ऊर्ध्वगती मिळणार आता ऊर्ध्वगती नाही रजोगुण आहे असं म्हटलंय असेल तर मध्यम गती आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म वेडेवाकडी कर्म हातून घडली नीच योनीला पुन्हा आले आणि मग ती नीच योनी कोणती श्वान सुकरा अधिक नीचे आती कुत्र आहे डुकर आहे गाढव आहे काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते भोगणे घडे विपत्ती कोणती योनी येते नाना प्रकारची संकट येतात मग तेथे काही उत्तम गती पावी येत नाही पुन्हा एकदा नीच योनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही हरिओम तत्स जय जय रघुवीर समर्थ ओम ईशावासमिदं सर्वं।

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:30 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00 वाजता।
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30 वाजता, याचं पुनःप्रसारण 6:30 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

वरती सुद्धा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज बुधवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 3 जून 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र। आज संकष्ट चतुर्थी आहे। महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात। नागपूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:31 आहे। बेळगावमध्ये चंद्रोदय रात्री 9:40 होणार आहे। छत्रपती संभाजीनगर इथे चंद्रोदय रात्री 9:45 होणार आहे। पुण्यामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:47 आहे। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग, पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:51 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भारतीय ज्योतिष शास्त्री आणि गणिततज्ञ आर्यभट हे वेद घेण्यात प्रवीण होते। पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे निश्चितपणे सांगणारे आर्यभट हे पहिलेच असावेत। आज रूढ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी 5व्या शतकात सर्वप्रथम प्रतिपादन केलेले होते। आर्य सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात कालक्रियापादात 25 श्लोक आहेत। मास, वर्ष आणि युग यांच्याबद्दल त्यात माहिती आहे। त्यातील युगपद्धती इतरांहून थोडी भिन्न आहे। 43,20,000 वर्षांच्या एका महायुगात इतर शास्त्रज्ञ 71 युग मानतात, तर आर्यभटांनी 72 युग मानली असून सर्व युगपाद समान मानले आहेत। कल्पारंभी, महायुगारंभी आणि युगापादारंभी सर्व ग्रह एकत्र येतात असं त्याच्यात त्यांनी सांगितलंय। मूळ सूर्य सिद्धांतात कलियुगारंभ गुरुवारी मध्यरात्री झाला असा उल्लेख आहे, तर आर्यभटांनी तो शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळेला म्हणजे 15 घटिका मागाहून झाला असं सांगितलंय। परंतु त्यांनी वर्षमान 365 दिवस, 15 घटिका, 31 पळ आणि 15 विपळे म्हणजे मुळापेक्षा 15 विपळ कमी धरून 3,600 वर्षात बरोबर 15 घटिका कमी होतात आणि त्यामुळे गतकाली 3,600 यावर्षी मूळ सूर्य सिद्धांत आणि आर्य सिद्धांत याप्रमाणे सूर्याचं मध्यमेष संक्रमण म्हणजे वर्षारंभ एककालीच झाला आणि यावरून युगारंभ सूर्योदयी मानल्यामुळे जे अंतर पडेल ते न पडावे म्हणून त्यांनी वर्षमान 15 विपळ कमी मानलं, असे प्रज्ञावान ज्योतिषशास्त्री आणि गणिततज्ञ पहिले आर्यभट्ट होते।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: समाधी अवस्था यासारखं भयानक जगात काही नाही. धारणा झाल्याशिवाय समाधीकडे जाताच येणार नाही. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वा भूती. धी म्हणजे बुद्धी, आणि या बुद्धीची मन देह स्वतः पंच सगळी इंद्रिय याच्या सगट सम अवस्था, म्हणजे कशाचच कशाला भान नाहीये. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अष्टधा प्रकृती प्रमाणे मन बुद्धी अहंकार हे सगळे जण त्या परब्रह्म शक्ती बरोबर इतके जुळून गेलेत आता कशाच कशाला भान नाही. या अवस्थेला सुद्धा काळ मर्यादा आहे. त्याचा संकल्प करून समाधीत जातात बरं लोक. योगी पूर्वी समाधी लावायचे, ते समय संकल्प करून लावायचे किंवा संकल्पाने सांगायचे स्वतःच्या शरीराला, आज्ञा द्यायचे यंत्राला, आपल्याला इतक्या वेळ याच्यात राहायचं आहे, परत ये बरं. पण शरीर सुद्धा प्रचंड आपला ऐकत असतो, तिथंच तो अनुभव आहे. मी वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, ते माझं ऐकायला लागतं लगेच. मी जर त्याला सवय लावली 5 वाजता तू उठायचंच आहेस, तिथे 4 झोपलं तरी मी 5 उठून बसलेलं असतं. का तू, तुम्ही कशाला सांगितलं मला 5 उठायचं असतो म्हणून? अरे म्हणून 4 झोपल्यावर उठायचं असं कुठं सांगितलं होतं तुम्हाला? पहिले तर परत झोपायला सांगा मला, मी झोपतो, पण मी 5 उठणार. ते पठ्ठ इतकं ऐकायला आपलं तयार होतं. म्हणून ह्यांनी फार छान सांगितलंय, ध्यानाला अभ्यासाला स्थान आणि वेळ एकच ठेवा, पक्की ठेवा. एखादा तरी 12 कालखंड जर खरंच तपस्या करायची असेल तर थोडं वाईटपणा घ्यायला लागेल, पण त्या 12 नाही जायचं कुठे, एकच क्षेत्र पाहिजे. ती वेळ म्हणजे तीच वेळ. आज जमतंय 9:30, उद्या जाऊ 10 करू, सकाळी वेळच नाही मिळाला मग 12 बसलो म्हणजे. यांनी नाही होणार बाळा, पाहिजे तसं नाही होणार. आपण सांगितलेल्या वेळेला शरीर त्या कामासाठी तयार झालेलं असतं. अमुक वेळेला पोळ्या करायला मी सुरुवात करणार, तवा गरम पाहिजे असं सांगितलं की त्यावेळेला तो तवा गरम ठेवलेला असतो त्याने, करा सुरू पोळ्या. आता पटपट पोळ्या होतील, आणि तुम्ही पोळ्या करायला त्याच वेळेला घेतल्याच नाहीत, तवा म्हणतो आता नाही होणार बहुतेक असं काही, मग त्याची उष्णता कमी करतो, त्याला गॅस बंदच करूया मग. आता तासाभरून तो गार झाला, हा आता पोळ्या करायच्या, आता काय करूया, आता तापवत बसण्यापासून सुरुवात आहे. पण तो आशील तसा असू दे, पोळ्या तर सुरू करू, म्हणजे त्यांची काय अवस्था होईल, मग त्या लाटल्या जातील, त्या तव्यावर घेतील, एखाद्या वेळेला घाई आहे म्हणून तव्यावरनं खालीही उतरतील, भाजल्याचं काय, खा कणी कस, मग लाटल्या का नाही, लाटल्या तव्यावर टाकल्या का नाही, टाकल्या खाली उतरवल्या का नाही, पण त्या पोळ्या झाल्या का नाही झाल्या, त्या तव्याची वेळ नाही पडली, त्या तव्याची वेळ नाही पडली. ते योगी लोक जे वेळेला भयानक जपायचे, याचं कारण त्या वेळेला तो ओंकार सुरू व्हायला लागायचो अंगामध्ये, आता बाकी सगळं बंद. म्हणून एक पुराणातच एक वेगळी कथा आहे, दुसऱ्या संदर्भात आहे, फार सुंदर आहे. कारण समाधी अवस्थेमध्ये असल्यानंतर त्याची शक्ती 1000 पटीनं वाढलेली असते. कोणत्याही एका केंद्राशी पूर्ण साम्य झालं, पूर्ण समर्पण झालं, त्याची शक्ती लक्षपटीनं वाढते. म्हणून हे समाधीस्थ होतात आणि आपली तपस्येची शक्ती जगत कल्याणासाठी सर्वत्र प्रसृत करतात. काही एक विशिष्ट शक्ती जगासाठी त्यांनी सोडून दिली की परत ते भानावर येतात, परत तपश्चर्या करू, शक्ती प्राप्त करून परत समाधीत जाऊन बसू. समाधीमधून ती शक्ती वितरित करायची असते. एक फार सुंदर अशी कथा आहे, ती लक्षपट शक्ती असल्यामुळे त्या अवस्थेच्या मागे पुढे तो जे बोलेल ते खरं होईल. पण तो जगाची सत्ता हातात घेऊन उभा आहे. ज्या सत्तेनं जग चाललंय त्याच्यात तो मिसळला जाणार आहे. या क्षणाला मेन पॉवर मध्ये जाऊन तो परत येणार सप्लाय कडनं. तो म्हणेल ते होईल आत्ता. आणि अशी छान कथा सांगतात, कोणी व्यापाऱ्याच्या घरी लग्न झालं आणि महिन्याभरात तो व्यापारी परदेशात गेला व्यापारासाठी. 10 वर्ष पत्ताच नाही लागला त्याचा. ती बायको बिचारी वाट बघतीये कधी येणार हा, कधी येणार हा. नंतर मग 10 वर्षांनी असं कळलं की तो आलाय कुठल्या तरी तांड्याबरोबर जहाजातनं. आणि तिला अत्यंत आनंद झाला आणि ती धावत निघाली. आणि धावत जाताना कोणतरी तपस्येला बसला होता असा रस्त्यात, त्याच्या मांडीवर पाय पडला. तो कळवळला बिचारा, ती पळत जाते, दंडकन पाय पडला असेल त्याच्या मांडीवर. इतका कळवळला तो. त्या अवस्थेत थाट दिशी त्याने शाप दिला, दुष्ट स्त्री ज्याच्यासाठी पळत जाते तो मरेल म्हणले. ती तिथे समुद्रात तिथे पोचते, तो काय मरत नाही काही नाही, उलट सगळे त्याची मिरवणूक काढतात. एवढा व्यापार चांगला करून आला, बैलगाडीत घालून येतात आणि ती मिरवणूक येतात. तो तपस्वी बघतो, अरे नेला नाही क्या. मग तो गुरुजींना विचारतो, असं कसं झालं गुरुजी, या अवस्थेमध्ये शाप दिल्यानंतर तो खरा होतो तुम्ही म्हटला होता, मेला कसा नाही. कुठल्या अवस्थेत? समाधीच्या अलीकडच्या पलीकडच्या अवस्थेत. तू समाधीच्या अलीकडच्या पलीकडच्या अवस्थेत होतास तेव्हा? नव्हतो. तुला मांडीवर पाय पडला कसं कळलं? खरं म्हणशील तर समाधी अवस्थेत ती होती, पाय कुठं पडत तिला कळतच नव्हतं. तिची शक्ती जास्त आहे. ध्यान पूर्ण जमलं पाहिजे. तिथे तू अजून निगडीतच झालेलं नाहीस पट्ट्या, तू अजून तुझ्या देहात आहेस, याच्या बाहेरच तू पडलेलं नाहीयेस अजून. तुला कळलं कसं? रात्री सांगितलं सर काय, मी रात्रीच्या पहाऱ्याला होतो आणि मला स्वप्नात असं दिसलं. गधाड्या, तू रात्रीच्या पहाऱ्यावर होता असं तुला स्वप्न पडलं? स्वप्न पडण्यासाठी काय आवश्यक आहे? मला स्वप्नात असं दिसलं. इथंच नोकरी गेली तुझी समजा, तुला काही दिसलं असेल स्वप्नातलं. अशा अष्टांग योगाने त्या शिवत्वाचं प्रत्यक्ष दर्शन नव्हे. मग त्या समाधी अवस्थेत त्याने समजा विनंती केली, भगवंता आपण सगुण साकार होऊन आम्हाला दर्शन द्यावं. तरी सुद्धा मग तो बांधल्या जातो. पण ही सगळी साधना ब्रह्मचर्याश्रमात, गृहस्थाश्रमात, कारण पुराण सुद्धा म्हणतं एखाद्या वेळेला ब्रह्मचर्याश्रमातल्या 12 वर्षात ही होईल असं नाही. गृहस्थाश्रमातले सुद्धा 24 वर्षे त्यात घालवावी लागतील. एखाद्या वेळी वानप्रस्थातली सुद्धा आणखीन 12 वर्षे त्यामध्ये खर्च करावी लागतील. 1248 जवळजवळ 50 वर्षाचा कालखंड तपस्येचाच दिलाय सामान्यांसाठी. नंतर एखाद्या वेळी संन्यासाश्रमामध्ये तुला समाधी सापडू शकेल, समाधी सापडू शकेल, दर्शनाची खात्री देत नाही. मग मात्र ढाण ढाण ढाण ढाण नियम सांगितलेत ब्रह्मचर्याश्रमात, एवढे नियम पाळले पाहिजेत. त्यामध्ये मग अगदी संध्या कशी करावी, इथपासून गुरुंना नमस्कार कसा करावा, त्यांच्यासमोर कसं बसावं, कसं बसू नये, सरपण कसं आणावं, काय करावं काय करावं. एकच प्रकरण वाचलं म्हणजे कळेल तपशील म्हणजे काय. तपशील बघा काय भयानक आहेत. इथे त्यांनी शब्द असा वापरलाय की तुम्ही उपनयन केलं की त्याला जानवं घातलं जातं. पूर्वी स्त्रियांचंही उपनयन होत होतं. आणि त्याला यज्ञोपवीत असं शब्द आहे. आता त्या अवस्थेमध्ये तो नित्य यज्ञातच आहे, नित्य अध्ययन हा त्याचा यज्ञच चालू आहे. त्या नित्य यज्ञ चालू असताना जे उपवीत अंगावर धारण करून ठेवलेलं पाहिजे, यज्ञ अधिक उपवीत यज्ञोपवीत, ते डाव्या खांद्यावर धारण करावं. इथपासून सांगायला त्याने सुरुवात केली. आता ते डाव्या खांद्यावर धारण करावं, एका हाताच्या खाली म्हणजे उजवीकडे ते इथे आलं पाहिजे. श्राद्ध कर्माच्या वेळेला ते उलट करावं लागतं. त्यामुळे उपवीत आणि जेव्हा ते बदलायची असते जागा, तेव्हा ते श्राद्ध कर्माच्या वेळेला प्राचीनावीती म्हणजे इकडे उपवीत करा अशा अर्थी ते होतो. प्राचीनावीत त्याला म्हणायचं अपसव्य आणि इकडे असेल तर सव्य. हे सातत्याने तुमच्याकडे पाहिजे. कुठे कुठे? यज्ञशाला, गोशाला, होम, जप, स्वाध्याय, भोजन, गुरु उपासना, दोनों संध्याओं और साधुजनांग के समागम के समय ये उपवीती रहना चाहिए. म्हणजे दिवस राहिलाच कुठे? काढून ठेवण्याचा, खुंटीला लावायला पाहिजेच. आयु तथा आरोग्य की प्राप्ती के लिए, आयु तथा आरोग्य पुढच्यानंतर, आलस्य आदि से सर्वथा मुक्त होकर हरेक को प्रणाम करना चाहिए. इतक्या छोट्या गोष्टीपासून तपशील त्यांनी दिले. हर एक को आलस्य छोडकर, म्हणजे असा नमस्कार नाही येतो, वाकून नमस्कार या अर्थी, कारण त्याच्यात आळस येऊ शकतो. आलस्य छोडकर हरेक को मैं अमुक नामवाना हू ऐसे कहे के प्रणाम करना चाहिए. आपल्याकडे खरंच पद्धत होती की नाही अशी? जेव्हा सगळे आपण नमस्कार, अरे मी नमस्कार करतो, नाव सांगावं, मी चरदत्त आलोय, हा काका नमस्कार करतो, असं म्हणून नमस्कार कर. पूर्वी आठ आठ दादा पोरं घरात हो, एवढ्या कारटेटीवर कोणी नमस्कार केले आणि कोणी नाही केले, बरं त्याची नोंद केली जायची. नाव सांग ना, मैं अमुक नाम वाला हो, इस प्रकार अभिवादन करना चाहिए. अभिवादन किए जाने पर, आता समजा कोणी आपल्याला नमस्कार केला तर आयुष्यमान भव ऐसा आशीर्वाद देना चाहिए. म्हणजे आपणही फुकटचा नुसता नमस्कार घ्यायचा नाही. जो आदमी अभिवादन करणे पर प्रत्याभिवादन नाही करता, कोणी समजा आता नमस्कार केला तर किमान उभ्या उभ्या, उलटा नमस्कार जर केला नाही, उसे विद्वान नाही कहना चाहिए. एका दणक्यात त्यांनी आपल्या सगळ्यांना मूर्ख करून टाकलं, उलटा नमस्कार सुद्धा करत नाही राहतो मी आमच्याशी. म्हणजे खरं आपल्याला हे फार बारीक बारीक वाटेल, पण ते त्या त्या अवस्थेमध्ये खरंच किती आवश्यक आहे. तपशील इतके जबरदस्त केलेत. हा मात्र नियम धर्मशास्त्राप्रमाणे आहे, विज्ञानाप्रमाणे सुद्धा आहे, तसा आपण फारसा पाळत नाही. शक्य असेल तर खरंच पाळला जावा. गुरुचरणोंका स्पर्श व्यस्त पाणी होकर करना चाहिए. असा नाही क्रॉस कनेक्शन दिलंय त्यांनी इलेक्ट्रिसिटीसाठी. डायरेक्ट मेथडने इलेक्ट्रिसिटी घेऊ नका, शॉक जास्त होईल. मध्ये एक पॉइंट टाकलाय त्याच्यात त्यांनी, आणखीन एक विचित्र शब्द आहे, देव पूजन आदि कर्मों में भिक्षा में प्राप्त जल पुष्प समिधा का प्रयोग नहीं करना चाहिए. म्हणजे स्वावलंबनाचे काय प्रमाणात धडे आहेत हे, की तो शिकत असल्यामुळे तो ब्रह्मचारी आहे, तो भिक्षा मागेल ना. भिक्षेमध्ये कोणी अन्नदान देताना त्याच्यामध्येच चार फुलं येतील, तर ते ताट एखाद्या वेळेस भिक्षेसाठी ठेवलं असेल, याच्यात चार फुलं आलीच आहेत, तीच वापरू पूजेला, वेगळी कशाला फुलं तुडू. भिक्षेमध्ये मिळालेलं काहीही तुळू पूजा करत असताना वापरायचं नाही, ते सगळं नवीन करायचं. अनायसे ह्यांनी मला दिलेलंच वस्त्र आहे तेच तुम्हाला सत्कार करताना देतो. म्हणजे काय गंमत झाली. उपाध्याय पिता, ज्येष्ठ भ्राता, राजा, मामा, ससुर, मातामह, पितामह, ये सभी लोग गुरु माने जाते हैं. यांना गुरु प्रमाणे आदर द्यावा. याच्यात सासरा सुद्धा आलाय हो. माता, मातामही, गुरुपत्नी, माता की बहन मौशी, पितामही, पिता की बहन अत्या, ज्येष्ठ धात्री, ये सभी स्त्रियां गुरु समान आदरणीय है. मैं एक ब्रह्मचर्य व्रतासाठी काय काय त्यांनी शिक्षण दिलंय. गुरु को देखते ही आसन से उठ जाना चाहिए. जे आपण सगळ्यांनी पाळलंय, आजपर्यंत पाळलंय, आता पोरं पाळत नाहीत म्हणून दुःख आहे खरं. तंगड्या पसरून बसलेले असतात तो मास्तर समोर. या मास्तर बसा म्हणतात. अरे उठून तर उभा राहा. शिक्षक आलेत आपल्याकडे. पण अवघड आहे. विद्यार्थी म्हणून सुद्धा वागत असताना ते तपशील असा देत आहेत. स्त्री, राजा, नेत्रहीन व्यक्ती, कोणी अंधळा रस्त्यात आला, वृद्ध कोणी आला, भारसे पीडित, ओझं घेऊन आला पाठीवर, रोगी आला, दुर्बल कोणी आला, इन सभी लोगों के लिए रास्ता छोड़कर खड़ा रहना चाहिए. आहे अत्यंत छोटी गोष्ट, पण विद्यार्थी अवस्थेमध्ये, कारण हा ब्रह्मचर्यामध्ये जाणाऱ्या माणसासाठी हे पोरासाठी लिहिलेलं असणार सगळं. तो इथं बाजूला उभा राहा. तो ओझं घेऊन माणूस बैलगाडीतनं इकडून तिकडं नेतोय, तो इतका दमलाय. मी मध्ये आलोय ना, तुला कळतंय का नाही? तू बाजूला का जाऊ शकत नाहीस? तू विद्यार्थी नाहीस. तुझं कर्तव्य आहे, तू बाजूला उभा राहा. सामान्य ओझ वाहणाऱ्या माणसाची सुद्धा काळजी. विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्याला घ्यायला हवी. आंधळा आलाय म्हणून बघ, आंधळा म्हणून हसायचं नाही रस्त्यात. त्याच्यासाठी मार्ग सोडून त्याला मदत करायला हवी. इतक्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी सांगतायत. ओम भवती भिक्षा अंदेही ऐसे कहकर उसने भिक्षा मांगना चाहिए. अपनी आवश्यकता के अनुसार बिना किसी छल कपट के उस भिक्षा का मौन होकर भोजन करना चाहिए. जेवताना गप्पा मारायचे नाहीत असं त्यांनी सांगितलंय. नित्य भिक्षा से जीवित का निर्वाह करना चाहिए और ब्रह्मचारी को नित्य एक अन्न ग्रहण नहीं करना चाहिए. रोज तेच तेच खायचं नाही. मला हीच भाजी आवडते. नाही, रोज वेगळी खायची. सगळ्या आवडायला पाहिजेत, सगळ्या गरजेच्या असतात. आवडते म्हणून महिन्यातले 25 दिवस एकच भाजी. विद्यार्थी कटाप. दोनों हात पाव धोकर भोजन के आरंभ आचमन करे. पवित्र स्थान पर बैठकर भोजन करे. भोजन के बाद दो बार आचमन करे. मैं किंचित पाणी पिण्याचा हा त्या ठिकाणी विधी आहे. आपण कल्पना करू शकता. तपशील तपशील तपशील तपशील म्हणजे असं काहीतरी बांधलेलं आहे प्रकरण. कारण आवश्यकही आहे. गुरु की ओर पीठ करके उनकी किसी भी आज्ञा का ग्रहण न करे. गुरुकडे पाठ करून बसायचं नाही. मी असं पुस्तक वाचतोय, समजा माझ्या मागे गुरुजी येऊन उभे राहिले. अरे चरोदत्ता, तू इथे बसलायस का? माझं असं असं काम आहे, असं असं काम आहे. तू उभा राहा, त्यांच्याकडे तोंड करून उभा राहा. नाही तुम्ही सांगा ना. नापास. गुरु के पास में शिष्य की शैया अथवा आसन नीचा रहना चाहिए. गुरु को देखते रहने पर मनमाने ढंग से नहीं बैठना चाहिए। मनमाने ढंग से बैठने के कोई प्रतिबंध नहीं है, लेकिन गुरु के सम्मुख गुरु की नकल या उपहास नहीं होना चाहिए, गुरु की निंदा नहीं होनी चाहिए। यदि कोई करता हो तो वहां से निकल जाना चाहिए। गुरु के निकट रहने पर भी उनकी आज्ञा के बिना बैठना मना है। गुरु असतील तो उभच राहावं, काय काय वाचत बसो। आहे खरं फार सुंदर। म्हणजे मी पहिल्याच दिवशी सांगितलं की हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला हे केल्याचा आनंद मिळणार आहे, की हे सगळे आपण अजाणता कोविन आपण प्रश्न करेक्ट सोडवलेले होते, आणि पुढच्या काळात जर कोणी सोडवत नसतील तर त्याला आपण सांगू शकतो की अरे आता मी गाईड बघितलेला आहे, गाईड प्रमाणे हेच त्याचं खरं उत्तर आहे। आणि यापुढे बरं, ह्या सगळ्याचा उपयोग नुसतं चांगला माणसासाठी नाही, ईश दर्शनाची दिशा जास्त त्यामुळे स्वच्छ होत राहणार आहे, या दिशेकडे तू जायचंयस। त्यामुळे ब्रह्मचर्याश्रमाचे तितकेच कडक विधी सांगितले आहेत, गृहस्थाश्रमाचे अशा तऱ्हेने सांगितले की दिवसा काय करावं, हे काय करावं, मिळालेल्या धनाचे 6 भाग करावेत असं त्याने सांगितलं आहे। 120 रुपये मला पगार असेल तर 20 रुपये 6 ठिकाणी वाटायचे आहेत। एक आणि 6वा हिस्सा हा पूर्वापार टॅक्स मानला गेलेला आहे, हा राजाचा करच आहे। राजाने नेहमी समाजातल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा कर म्हणून घ्यावा असं धर्मशास्त्र मनुस्मृतीपासून कौटिल्य अर्थशास्त्रापर्यंत आहे। 6वा हिस्सा हा राजाचा कर आहे। आणि आता तो फारसा त्रासदायक वाटणार नाही, आपल्याला कल्पना येईल। 120 रुपये उत्पन्नातले 20 रुपये द्यायचे असतील आता काही हरकत नाही, 100 रुपये तुमच्या नावे तुम्हाला ठेवले आहेत, त्याचे 5 भाग आहेत। एक भाग देवकार्यासाठी ठेवावा। भगवान महाविष्णू महाराज की जय।
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण। वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 3 जून. परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं. त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येतं. माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल? आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो, मग ते दर्शन खरं झालं म्हणायचं का? पोरा बाळांकरता, बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं, परंतु मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असंच झालं. विषय सुटावेत असं वाटतं पण ते सुटतच नाहीत. याचं कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटलं तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागतं पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणं, स्वस्थता येणं, सावधानता ठेवणं, दगदग सोडणं हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचं स्मरण हेच परमार्थाचं सार. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या

वेबसाइटला अवश्य भेट द्या. भक्ती सुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोधाचा दशक 3 समास 10वा पाहतो आहोत. वैराग्य निरूपण नाम समास, त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत. अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकाचे. समर्थ ह्याच्यामध्ये जो भाविक आहे, जो भगवंताचा भक्त आहे, त्याचं वैभव काय आहे, आणि जो अभाविक आहे त्याचं जीवन कशा पद्धतीनं जातं, व्यर्थ जातं, ते अनेक प्रकाराने सांगतायत. तसे या ठिकाणी ते म्हणतायत, अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले. जसं एखाद्याला भाग्यवशात हातात एखादं रत्न सापडावं, अमोल रत्न आहे, पण ते रत्न आहे हे न कळल्यामुळे, त्याबद्दलच्या अज्ञानामुळे ते कवडी किमतीनं घालवलं जावं, त्याचा योग्य तो उपयोग केला जाऊ नये, त्याप्रमाणे अभाविक माणसाचं आयुष्य असंच निघून जातं. आया वैसा गया, काय केलं संबंध जीवनात असं जर विचारलं तर काही नाही, खातो पितो झोपतो, पैसा मिळवतो सर्व मार्गाने, वेड्या वाकड्या मार्गाने, पैशाने मिळणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटतं, त्याप्रमाणे त्या गोळा करतो. पण लक्षात येतं केव्हा केव्हा की वाटतं त्याच्या कशामध्ये सुख नाही आहे, परंतु दुसरं काय करायचं हेही कळत नसतं. त्यामुळे केवळ अज्ञानात भ्रांतीत स्वंद आयुष्य निघून जातं, म्हणून कवडी किमतीनं ते जातं असं ते म्हणतात. वस्तुत बहुत तपांचा साठा तेनेला दिला बरीस कोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे. बहुत तपांचा साठा, पुष्कळ काही पुण्यकर्म केलं आणि त्यामुळे जसा परीस आपल्याला हाताला मिळावा, परंतु तो परीस हा लक्षात न आल्यामुळे जो करंटा पुरुष असतो तो त्याचा भोग घेऊ शकत नाही. तर परीस ह्याचा अर्थ इथं नरदेह जो प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग जर योग्य त्या प्रकाराने केला तर माणसाचा सज्जन संत देव होऊ शकतो. परंतु ते जर कळलं नाही तर तो माणूस देखील राहत नाही, तर पुष्कळ वेळा पशुवत वर्तन करायला लागतो. त्यामुळे माणसाने काय करायचं आहे, नराचा नारायण होण्यासाठी काय करायचं आहे हे कळणं आवश्यक असतं. पण तसं जर कळत ज्याला कळत नाही त्याला करंटा असं समर्थ म्हणतात. तैसा संसार असं आला, माया जाळी गुंडाळाला, तसं जन्माला आला खरा, माणसाचा जन्म घेऊन आला, तो देह घेऊन आला. त्या देहात आल्यानंतर वस्तुत विवेक असतो, बुद्धी असते, वाणी असते. पशुदेही नाही गती, पशुदेहामध्ये गती नाही आहे, ऊर्ध्वगती मिळत नाही, जी मनुष्य जन्मात मिळू शकते योग्य त्या तऱ्हेनं त्याचा उपयोग केला तर. परंतु ज्याला हे कळत नाही तो संसाराला आला पण माया जाळी गुंडाळला. माया जाळी गुंडाळला ह्याचा अर्थ मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, देहाला भोग भोगण्यासाठी नाना विषय आहेत, अशा तऱ्हेनं त्या विषयातच गुंतून गेलेला आहे आणि देहाचं सार्थक करायचं विसरून गेलेलं आहे. आणि अंती एकलाची गेला हात झाडूनी, आणि अंतकाली काय होतं, एकटाच जातो. वास्तविक हे आपण सारखं पाहत असतो, लोक मरोमरो जाती, वडिले गेली ही प्रचिती, पण तरी देखील मनुष्य सावध म्हणून होत नाही. लक्षात असं घ्यायचं की कितीही मोठा मनुष्य असला, अगर लहान असला, तरी अंती तो एकटाच जाणारा असतो. जन्माला येतानाही तो एकटाच येतो, जातानाही एकटाच जाणार असतो. असं असताना प्रत्येकाला माझं माझं माझं म्हणून असं काही गोळा करतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे या जन्मातलं कर्तव्य आहे, इती कर्तव्यता जी आहे ती विसरून गेलेला असतो. म्हणून अंती एकलाची गेला एवढंच नव्हे, हात झाडूनी आयुष्यभर नाना गोष्टी मिळवल्या, बारीकशा चमच्यापासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत, टीव्ही घेतल्या, गाड्या घेतल्या, कपाटे घेतली, बंगले बांधले, अनेक गोष्टी मिळवल्या, जाताना काय बरोबर येतं त्याच्यातलं? जन्मभर अंगावरती दागिने घालून फिरले, भगिनी असले तर दागिने घालून फिरतात, पुरुष असले तरी सुद्धा अंगठ्या पाहिजेत, साखळी पाहिजे, सगळं काही पाहिजे असतं. परंतु तो जेव्हा जातो तेव्हा आजूबाजूची मंडळी त्याच्या सकट त्याला नेत नाहीत, ते काढून घेतात. काहीही त्याला बरोबर नेता येत नाही हे तो पाहत असतो, पण तरी देखील सावध होत नाही.
आणि त्या नाना वस्तू गोळा करण्यामध्ये त्याचा भोग भोगण्यामध्येच तो रंगून जातो. या नरदेहाचे संगती बहुत पावले उत्तम गती. पण ज्यांना कुणाला हे लक्षात आलं की ह्या नरदेहात राहून काय करायचं आहे ते उत्तम गतीला जातात, म्हणून संतांची संगती सद्ग्रंथांचं वाचन याला महत्व दिलेलं आहे. ते आपल्याला सांगून देतात की ह्या जन्मात येऊन काय करायचं. असं जर कुणाला कळलं तर बहुत पावले याचा अर्थ तसं प्रमाण जास्त नाही आहे, मनुष्यानाम सहस्रेशु कश्चित असंच म्हटलेलं आहे. परंतु आत्तापर्यंतच्या काळात बरीच मंडळी त्यांना जर नेमकं कळलं तर ते उत्तम गतीला जातात. एके बापुडी याता याती वरपडी झाली. ज्यांना काही कळत नाही ती जी आहे ती ह्या संसाराच्या येणं जाणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा तऱ्हेचं पुन्हा पुन्हा तो गर्भवास आहे, पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू आहे, व्याधी आहे, वृद्धाप काळ आहे, सगळ्यात सारखी गुंतलेले आहेत पण त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. म्हणून इथं समर्थ सांगतात या नरदेहाचे नी लाग वेगे सार्थक करावे. कसं? संत संगे. लाग वेगे ताबडतोब ज्या क्षणाला लक्षात येतं ते आपला मार्ग काय आहे, काय करायला पाहिजे, त्याबरोबर ह्या नरदेहाचा हात धरून त्याचा उपयोग करून संतांच्या संगतीत जाऊन जीवनाचं सार्थक करावं, नरदेहाचं सार्थक करावं. कारण का? नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. कारण नरदेह प्राप्त होण्याच्या पूर्वी अनेक नीच योनीतून 84 लक्ष फेरे म्हणतात असे फिरत फिरत फिरत तो जीव आलेला आहे, अनेक नीच योनीतून तो आलेला आहे आणि मोठ्या भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण हा किती काळ राहणार आहे तेही आपल्याला सांगता येत नाही. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा. कोणत्या क्षणाला काय घडणार आहे हे काहीच आपल्याला सांगता येत नाही. अनेक गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवल्या आहेत, त्याच्यामध्ये जन्म आहे, मृत्यू आहे, पुढच्या क्षणाला काय घडणार आहे संसारात, आपल्या देहाच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत, आजूबाजूच्या प्रसंगांच्या बाबतीत, काहीही माणसाच्या हातात तसं पाहावं तर नसतं, काहीही घडू शकतं. अनपेक्षित गोष्टी अनेक घडत असतात, मनुष्य ठरवत असतो, एक होत असतं भलतंच, असं सगळं होत असतं. म्हणून कशाचाही भरोसा नाही. म्हणून इथं म्हणतात जैसे पक्षी दाळी दिशा उडवून जाती, तसा हा माझा, हे माझं कुटुंब, ही माझी माणसं, हे सगळं माझं माझं म्हणत असतो आणि काहीतरी अशी अकस्मात घटना घडते. आणि आपण पाहतो निसर्गामध्ये सुद्धा अशा आपत्ती येत असतात, भूकंप होतात, होत्याचं नव्हतं होतं, महापूर येतो, सगळं जळून वाहून जातं, आग लागते, सगळं जळून जातं, ज्वालामुखी आहे, बॉम्बस्फोट आहे, अनेक घटना क्षणाक्षणाला आपण ऐकत असतो. पण आपल्यापर्यंत येईपर्यंत जणू आपल्याला असं वाटत असतं की ते लांब कुठंतरी घडत आहे, आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही, आपण जणू सुरक्षित आहोत असं वाटत असतं. बाहेर गेलो नाही तरी घरात मी सुरक्षित आहे, काही सांगता येत नाही की घरात हांतरुणावर पडल्या पडल्या स्वा जाणारी माणसं आहेत आपण पाहतो. त्याचं कारण मृत्यू जो आहे तो भगवंताच्या हातात आहे. केव्हा तो येणार आहे केव्हा नाही आपण काही सांगू शकत नाही. सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश असं म्हटलेलं आहे. कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा. हे जसं म्हटलं तैसे वैभव हे सकळ. जे तू वैभवाचा मोठा अभिमान बाळगलेला आहेस, हे माझं आहे असं जोरात सांगतोस, आल्या गेल्यानं दाखवतोस, हे माझं घर केवढं बांधलं बघा, किती पैसे मिळवले, लहानपण फार वाईट गेलं, गरीब परिस्थितीत गेलं, आता मी माझ्या कर्तृत्वाने हे सगळं उभं केलंय असं छातीवर हात मारून जोर जोरात सांगत असतोस. परंतु तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, काय होणार आहे पुढं, काय सांगतात बरं. पुत्र कळत राहती सकळ बिघडवून जाती. जी पत्नी मुलं माझी माणसं असं जे सगळं म्हणतोयस ना, ते देखील केव्हा तुझ्यापासून दूर जातील सांगता येत नाही. कुठेतरी माणसं चुकतात, काहीतरी प्रसंगात म्हणतो त्या चुकामुख झाली, आयुष्यभर पुन्हा भेटलेही नाहीत, कुठे काय झालं कुणाष्ट, प्रसंगाने होतात, मतं एकमेकांची भिन्न झाली तरी दूर निघून जातात. कोणत्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता आहे, इतकी अनिश्चितता, क्षणभंगुरता या संसारात आहे. असं असून माणसाचा भरोसा कशावर असं जर विचारा तर संसारावर, देहावर, पैशावर. म्हणून संत आपल्याला जागृत करत असतात.
पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली गेली एक एक एक एक क्षण गेला चालला पुढचा घडी आपली ऐकणे सांगता येत नाही वयही निघून चाललंय देह पडताच ठेवली आहे नीचे होनी काही मिळवलं नाही जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं पैसे नव्हे ऐहिक गोष्टी नव्हे साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे काहीच नाही पुन्हा आले नीच योनीला कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात पुण्यकर्म देखील झालं नाही कशाने ऊर्ध्वगती मिळणार आता ऊर्ध्वगती नाही रजोगुणे असं म्हटलंय असेल तर मध्यम गती आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म वेडेवाकडी कर्म हातून घडली नीच योनीला पुन्हा आले आणि मग ती नीच योनी कोणती श्वान सुकरा अधिक नीचे आती कुत्रा आहे डुकर आहे गाढव आहे काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते भोगणे घडे विपत्ती कोणती योनी येते नाना प्रकारची संकट येतात मग तेथे काही उत्तम गती पावी येत नाही पुन्हा एकदा नीच योनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही हरिओम तत्स जय जय रघुवीर समर्थ ओम ईशावासमिदं सर्वं।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी सर्वत्र संचार करीत, कुठेही अचानक प्रकट व्हायचे, आपल्या भक्तांची दुःख दूर करत त्यांना समाधान द्यायचे। मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे। मंगळवेढ्याजवळ चळ अंबे नावाचं एक छोटंसं गाव होतं। तिथे रामदासी बुवा नावाचे जे साधक होते ते काहीसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीचे होते। आपल्याला परमेश्वराचं रहस्य उलगडलेलं आहे आणि त्याचं दर्शन घडलेलं आहे ह्या भ्रमात स्वारी गावात हिंडत राहायची। लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा, परंतु त्यांच्या ह्या घमेंडखोर वृत्तीचा खरं तर त्यांना कंटाळा आला होता, कारण ते इतर भक्तांना तुच्छ लेखायचे। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळलं होतं। त्यांचं गर्वहरण व्हावं ह्या भावनेनी स्वामी एके दिवशी चळंबे नावाच्या गावात अचानकपणे प्रकट झाले आणि रामदासी बुवांचा गावात जो मठ होता त्यात उतरले। तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चरकले। स्वामींना नमस्कार करावा एवढं साधं भक्ती रहस्य सुद्धा ज्यांना उलगडलं नाही ते परमेश्वरी रहस्य काय उलगडणार। प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मठात प्रकट झाला आहे हे भान त्यांना नव्हतं। मठात अनेक माणसं येतात तसं स्वामी आले आहेत असं समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केलं। माध्यान्ह झाली होती, स्वामींनी ठरवलं थोडा वेळ इथेच विश्रांती घ्यावी म्हणून मठात थोडा वेळ ते पहुडले। त्यांना गाढ झोप लागली। स्वामी आता उठतील, थोड्या वेळाने का होईना परंतु उठतील या भावनेनी रामदासी बुवांची चुळबुळ सुरू झाली। स्वामींना झोपलेलं पाहून खरं तर रामदासी बुवा मनातल्या मनात रागावले होते। त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की स्वामी एवढ्यात उठणारच नाहीत। बुवांच्या मनात रागाचा पारा वाढू लागला। मध्यान्ह उलटू लागल्यावर रामदासी बुवांनी काय केलं तर मठाला बाहेरून कडी लावली, भलं मोठं कुलूप लावलं आणि चावी स्वतःच्या कनवटीला लावली आणि निघून गेले। प्रत्यक्ष परमेश्वराला कोंडणारा विश्वातला पहिला घमेंडखोर माणूस आपण आहोत ह्याची ह्या मूर्ख माणसाला कल्पना नव्हती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की नामसाधना ही सर्वश्रेष्ठ भगवंताची खरी पूजा आहे। केवळ व्रतवैकल्य आणि पूजाविधी ह्यात जीव रमवला तर भगवंताची प्राप्ती कदापिही होत नाही। आपल्या अंतःकरणात देवाचं नाम घुमत राहणं आवश्यक आहे। भगवंताचं नाम हा न आटणारा अमृताचा प्रवाह आहे। नाम आपल्या भक्ती आयुष्याला संजीवनी प्राप्त करून देते। हे नाम सद्गुरू देतो आणि मंत्र भारले नाम आपल्या आयुष्याचा श्वास होऊन जाते। म्हणून सद्गुरू जे सांगेल ते ऐकावं, जे सांगेल ते पाहावं। एक लक्षात ठेवा की सद्गुरूच मानवी रूप धारण केलेला परमेश्वर असतो। सद्गुरू आपला पाठीराखा असला आणि मुखात मंत्र भारलं नाम असलं की कशाचीही भीती वाटत नाही, कारण त्यानेच आपला हात हातात घेतलेला असतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 3 जून. परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं. त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं. कर्तेपणा टाका म्हणजे शरण जाता येतं. माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल? आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो, मग ते दर्शन खरं झालं म्हणायचं का? पोरा बाळांकरता, बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं, परंतु मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असंच झालं. विषय सुटावेत असं वाटतं पण ते सुटतच नाहीत. याचं कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटलं तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागतं पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणं, स्वस्थता येणं, सावधानता ठेवणं, दगदग सोडणं हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार. आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचं स्मरण हेच परमार्थाचं सार. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 18 श्री गणेशाय नमः। लक्ष्मी ने भगवान विष्णूंना विचारलं, अधिक मासात 5 पर्वकाळ येतात असं मी ऐकलं होतं, ते 5 पर्वकाळ कोणते, त्यात कोणते नियम पाळावेत, त्यांचे फल काय मिळते? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, अधिक मासात जी 5 पर्वे येतात ती अशी: वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावास्या आणि द्वादशी असे दिवस असतील ते वेळी पर्वकाळ समजावा। वैधृती योगावर केलेल्या धर्मकार्यात मी विष्णू प्रसन्न होतो। व्यतिपात योगावर केलेल्या उपासनेने यमधर्म संतुष्ट होतो। पौर्णिमेला ब्रह्मदेव प्रसन्न होतो। अमावास्येला पितृगण संतोष पावतात। द्वादशीला व्रत केल्याने पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो। वैधृती योगावर स्नान, होम, दान करणारा सर्व इष्ट मिळवतो। या योगाने प्रल्हादाला इंद्रतुल्य वैभव मिळालं। देवत्व देणारा हा योग आहे असं म्हणून विष्णूने अधिक मासात वैधृती योगावर स्नान, दान, यजन केल्याने काय काय लाभ होतात ते सांगितलं। व्यतिपात योगावर सुवर्णदानाचं फल सांगितले, तपाचे फल सांगितले, 13 फळे द्यावीत असे सांगितले, सर्व पापे नष्ट होतात असं हे फल आहे, तीळ, धान्ये आदी दानांचं पुण्य फल सांगितलं, पौर्णिमेला दैविक कर्मे करावीत, स्नान दानादी कर्मे करावीत, त्याने पाप नाश होतो आणि पुण्य वाढतं। भगवान विष्णू पुढे म्हणाले, अमावास्येला पितृतर्पण करावं आणि अधिक मासात तर त्यामुळे पितृगण अन्न संतर्पणाने संतुष्ट होतात। स्नान, अन्न संतर्पण, नामजप हे व्रत पाळावं। प्रतिमासी अमावास्येला जो पितरोद्देशाने श्राद्धादी कर्म करतो त्याला पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि महाभाग्य प्राप्त होतं। आणि अधिक मासाच्या अमावास्येला केलेल्या कोणताही उपवास, श्राद्ध, जप, दान आदी उपासनेने तर शतगुणित लाभ होतो। भगवान विष्णूंनी लक्ष्मीला नंतर अधिक मासातील द्वादशीच्या व्रताचं फल सांगितलं, ते पुढील अध्यायात दिलं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 18वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, महिनाभर चटई किंवा कुशासनावर झोपणे, महिन्याच्या शेवटी गादी चादर आणि आभ्र्यासहित पांघरुणासह दान देणे, हे दान कोणत्या तरी गरीब भिकाऱ्याला द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आपण आता संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी।

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण

लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोधाचा दशक 3 समास 10वा पाहतो आहोत। वैराग्य निरूपण नाम समास, त्यातल्या काही ओळी आपल्या झालेल्या आहेत। अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकाचे। समर्थ ह्याच्यामध्ये जो भाविक आहे, जो भगवंताचा भक्त आहे, त्याचं वैभव काय आहे, आणि जो अभाविक आहे त्याचं जीवन कशा पद्धतीनं जातं, व्यर्थ जातं, ते अनेक प्रकाराने सांगतायत। तसे या ठिकाणी ते म्हणतायत, अवचटे निधान जोडिले ते कवडीच्या बदल नेले। जसं एखाद्याला भाग्यवशात हातात एखादं रत्न सापडावं, अमोल रत्न आहे, पण ते रत्न आहे हे न कळल्यामुळे, त्याबद्दलच्या अज्ञानामुळे ते कवडी किमतीनं घालवलं जावं, त्याचा योग्य तो उपयोग केला जाऊ नये, त्याप्रमाणे अभाविक माणसाचं आयुष्य असंच निघून जातं। आया वैसा गया, काय केलं संबंध जीवनात असं जर विचारलं तर काही नाही, खातो पितो झोपतो, पैसा मिळवतो सर्व मार्गाने, वेड्या वाकड्या मार्गाने, पैशाने मिळणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटतं, त्याप्रमाणे त्या गोळा करतो, पण लक्षात येतं केव्हा केव्हा की वाटतं त्याच्या कशामध्ये सुख नाही आहे, परंतु दुसरं काय करायचं हेही कळत नसतं, त्यामुळे केवळ अज्ञानात भ्रांतीत स्वंद आयुष्य निघून जातं, म्हणून कवडी किमतीनं ते जातं असं ते म्हणतात। वस्तुत बहुत तपांचा साठा तेने लादिला बरीस कोटा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे। बहुत तपांचा साठा, पुष्कळ काही पुण्यकर्म केलं आणि त्यामुळे जसा परीस आपल्याला हाताला मिळावा, परंतु तो परीस हा लक्षात न आल्यामुळे जो करंटा पुरुष असतो तो त्याचा भोग घेऊ शकत नाही। तर परीस ह्याचा अर्थ इथं नरदेह जो प्राप्त झालेला आहे, त्याचा उपयोग जर योग्य त्या प्रकाराने केला तर माणसाचा सज्जन संत देव होऊ शकतो, परंतु ते जर कळलं नाही तर तो माणूस देखील राहत नाही, तर पुष्कळ वेळा पशुवत वर्तन करायला लागतो। त्यामुळे माणसाने काय करायचं आहे, नराचा नारायण होण्यासाठी काय करायचं आहे हे कळणं आवश्यक असतं, पण तसं जर कळत ज्याला कळत नाही त्याला करंटा असं समर्थ म्हणतात। तैसा संसार असं आला, माया जाळी गुंडाळाला, तसं जन्माला आला खरा, माणसाचा जन्म घेऊन आला, तो देह घेऊन आला, त्या देहात आल्यानंतर वस्तुत विवेक असतो, बुद्धी असते, वाणी असते, पशुदेही नाही गती, पशुदेहामध्ये गती नाही आहे, ऊर्ध्व गती मिळत नाही, जी मनुष्य जन्मात मिळू शकते योग्य त्या तऱ्हेनं त्याचा उपयोग केला तर, परंतु ज्याला हे कळत नाही तो संसाराला आला पण माया जाळी गुंडाळला, माया जाळी गुंडाळला ह्याचा अर्थ मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, देहाला भोग भोगण्यासाठी नाना विषय आहेत, अशा तऱ्हेनं त्या विषयातच गुंतून गेलेला आहे आणि देहाचं सार्थक करायचं विसरून गेलेलं आहे। आणि अंती एकलाची गेला हात झाडूनी, आणि अंतकाली काय होतं, एकटाच जातो। वास्तविक हे आपण सारखं पाहत असतो, लोक मरोमरो जाती, वडिले गेली ही प्रचिती, पण तरी देखील मनुष्य सावध म्हणून होत नाही। लक्षात असं घ्यायचं की कितीही मोठा मनुष्य असला, अगर लहान असला, तरी अंती तो एकटाच जाणारा असतो, जन्माला येतानाही तो एकटाच येतो, जातानाही एकटाच जाणार असतो। असं असताना प्रत्येकाला माझं माझं माझं म्हणून असं काही गोळा करतो आणि त्याच्यामध्ये आपलं जे या जन्मातलं कर्तव्य आहे, ती कर्तव्यता जी आहे ती विसरून गेलेला असतो। म्हणून अंती एकलाची गेला एवढंच नव्हे, हात झाडूनी, आयुष्यभर नाना गोष्टी मिळवल्या, बारीकशा चमच्यापासून ते मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत, टीव्ही घेतला, गाड्या घेतल्या, कपाटे घेतली, बंगले बांधले, अनेक गोष्टी मिळवल्या, जाताना काय बरोबर येतं त्याच्यातलं? जन्मभर अंगावरती दागिने घालून फिरले, भगिनी असले तर दागिने घालून फिरतात, पुरुष असले तरी सुद्धा अंगठ्या पाहिजेत, साखळी पाहिजे, सगळं काही पाहिजे असतं, परंतु तो जेव्हा जातो तेव्हा आजूबाजूची मंडळी त्याच्या सकट त्याला नेत नाहीत, ते काढून घेतात, काहीही त्याला बरोबर नेता येत नाही हे तो पाहत असतो, पण तरी देखील सावध होत नाही,
आणि त्या नाना वस्तू गोळा करण्यामध्ये त्याचा भोग भोगण्यामध्येच तो रंगून जातो. या नरदेहाचे संगती बहुत पावले उत्तम गती. पण ज्यांना कुणाला हे लक्षात आलं की या नरदेहात राहून काय करायचं आहे ते उत्तम गतीला जातात. म्हणून संतांची संगती, सद्ग्रंथांचं वाचन याला महत्व दिलेलं आहे. ते आपल्याला सांगून देतात की ह्या जन्मात येऊन काय करायचं. असं जर कुणाला कळलं तर बहुत पावले याचा अर्थ तसं प्रमाण जास्त नाही आहे. मनुष्यानाम सहस्रेशु कश्चित असंच म्हटलेलं आहे. परंतु आत्तापर्यंतच्या काळात बरीच मंडळी त्यांना जर नेमकं कळलं तर ते उत्तम गतीला जातात. एके बापुडी याता याती वरपडी झाली. ज्यांना काही कळत नाही ती जी आहे ती ह्या संसाराच्या येणं जाणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम अशा तऱ्हेचं पुन्हा पुन्हा तो गर्भवास आहे, पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू आहे, व्याधी आहे, वृद्धाप काळ आहे, सगळ्यात सारखी गुंतलेले आहेत पण त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. म्हणून इथं समर्थ सांगतात या नरदेहाचे नी लाग वेगे सार्थक करावे. कसं? संत संगे. लाग वेगे ताबडतोब ज्या क्षणाला लक्षात येतं ते आपला मार्ग काय आहे, काय करायला पाहिजे, त्याबरोबर ह्या नरदेहाचा हात धरून त्याचा उपयोग करून संतांच्या संगतीत जाऊन जीवनाचं सार्थक करावं, नरदेहाचं सार्थक करावं. कारण का? नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले. कारण नरदेह प्राप्त होण्याच्या पूर्वी अनेक नीच योनीतून 84 लक्ष फेरे म्हणतात असे फिरत फिरत फिरत तो जीव आलेला आहे. अनेक नीच योनीतून तो आलेला आहे आणि मोठ्या भाग्याने हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण हा किती काळ राहणार आहे तेही आपल्याला सांगता येत नाही. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा. कोणत्या क्षणाला काय घडणार आहे हे काहीच आपल्याला सांगता येत नाही. अनेक गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये जन्म आहे, मृत्यू आहे. पुढच्या क्षणाला काय घडणार आहे संसारात, आपल्या देहाच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत, आजूबाजूच्या प्रसंगांच्या बाबतीत, काहीही माणसाच्या हातात तसं पाहावं तर नसतं. काहीही घडू शकतं. अनपेक्षित गोष्टी अनेक घडत असतात. मनुष्य ठरवत असतो, एक होत असतं भलतंच, असं सगळं होत असतं. म्हणून कशाचाही भरोसा नाही. म्हणून इथं म्हणतात जैसे पक्षी दाळी दिशा उळवणी जाती. तसा हा माझा, हे माझं कुटुंब, ही माझी माणसं, हे सगळं माझं माझं म्हणत असतो. आणि काहीतरी अशी अकस्मात घटना घडते आणि आपण पाहतो निसर्गामध्ये सुद्धा अशा आपत्ती येत असतात. भूकंप होतात, होत्याचं नव्हतं होतं, महापूर येतो, सगळं जळून वाहून जातं, आग लागते, सगळं जळून जातं, ज्वालामुखी आहे, बॉम्बस्फोट आहे, अनेक घटना क्षणाक्षणाला आपण ऐकत असतो. पण आपल्यापर्यंत येईपर्यंत जणू आपल्याला असं वाटत असतं की ते लांब कुठंतरी घडत आहे, आपल्या त्याच्याशी काही संबंध नाही, आपण जणू सुरक्षित आहोत असं वाटत असतं. बाहेर गेलो नाही तरी घरात मी सुरक्षित आहे, काही सांगता येत नाही. ते घरात हांतरुणावर पडल्या पडल्या स्वा जाणारी माणसं आहेत आपण पाहतो. त्याचं कारण मृत्यू जो आहे तो भगवंताच्या हातात आहे. केव्हा तो येणार आहे केव्हा नाही आपण काही सांगू शकत नाही. सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश असं म्हटलेलं आहे. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा. हे जसं म्हटलं तैसे वैभव हे सकळ. जे तू वैभवाचा मोठा अभिमान बाळगलेला आहेस, हे माझा आहे असं जोरात सांगतोस, आल्या गेल्यानं दाखवतोस, हे माझं घर केवढं बांधलं बघा, किती पैसे मिळवले, लहानपण फार वाईट गेलं, गरीब परिस्थितीत गेलं, आता मी माझ्या कर्तृत्वाने हे सगळं उभं केलंय असं छातीवर हात मारून जोर जोरात सांगत असतोस. परंतु तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, काय होणार आहे पुढं, काय सांगतात बरं. पुत्र कळत्र आधी सकळ बिघडवून जाती. जी पत्नी, मुलं, माझी माणसं असं जे सगळं म्हणतोयस ना, ते देखील केव्हा तुझ्यापासून दूर जातील सांगता येत नाही. कुठेतरी माणसं चुकतात, काहीतरी प्रसंगात म्हणतो त्या चुका मूक झाली, आयुष्यभर पुन्हा भेटलेही नाहीत, कुठे काय झालं कुणाष्ट, प्रसंगाने होतात, मतं एकमेकांची भिन्न झाली तरी दूर निघून जातात. कोणत्याही क्षणी काहीही घडण्याची शक्यता आहे, इतकी अनिश्चितता, क्षणभंगुरता या संसारात आहे. असं असून माणसाचा भरोसा कशावर असं जर विचारा तर संसारावर, देहावर, पैशावर. म्हणून संत आपल्याला जागृत करत असतात.
पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली गेली एक एक एक एक क्षण गेला चालला पुढचा घडी आपली ऐकणे सांगता येत नाही वयही निघून चाललंय देह पडताच ठेवली आहे नीचे होनी काही मिळवलं नाही जे काय 5-25 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्याची गेली त्यात जे काही कमवायला पाहिजे होतं पैसे नव्हे आई गोष्टी नव्हे साधनेच्या अंगाने जे काही कमवायला हवं होतं ते काहीही कमवलं नाही आणि मग लक्षात येतं देह पडल्यानंतर काय आहे काहीच नाही पुन्हा आले नीच योनीला कारण पुन्हा मनुष्य जन्म यावा एवढं देखील काही केलं नाही या जन्मात पुण्यकर्म देखील झालं नाही कशाने ऊर्ध्वगती मिळणार आता ऊर्ध्वगती नाही रजोगुणे असं म्हटलंय असेल तर मध्यम गती आणि काहीच केलं नाही चांगलं कर्म वेडेवाकडी कर्म हातून घडली नीचयोनीला पुन्हा आले आणि मग ती नीचयोनी कोणती श्वान सुकरा अधिक नीचे आती कुत्र आहे डुकर आहे गाढव आहे काही सांगता येत नाही कुठली योनी येईल ते भोगणे घडे विपत्ती कोणती योनी येते नाना प्रकारची संकट येतात मग तेथे काही उत्तम गती पावी येत नाही पुन्हा एकदा नीचयोनीत आल्यानंतर पुन्हा उत्तम गती केव्हा मिळेल आणि पुन्हा मनुष्य जन्म केव्हा येईल काही सांगता येत नाही हरिओम जय जय रघुवीर समर्थ ओम ईशावास्मिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: समाधी अवस्था यासारखं भयानक जगात काही नाही. धारणा झाल्याशिवाय समाधीकडे जाताच येणार नाही. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वा भूती. धी म्हणजे बुद्धी, आणि या बुद्धीची मन देह स्वतः पंच सगळी इंद्रिय याच्या सगट सम अवस्था, म्हणजे कशाचच कशाला भान नाहीये. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अष्टधा प्रकृती प्रमाणे मन बुद्धी अहंकार हे सगळे जण त्या परब्रह्म शक्ती बरोबर इतके जुळून गेलेत आता कशाच कशाला भान नाही. या अवस्थेला सुद्धा काळ मर्यादा आहे. त्याचा संकल्प करून समाधीत जातात बरं लोक. योगी पूर्वी समाधी लावायचे, ते समय संकल्प करून लावायचे किंवा संकल्पाने सांगायचे स्वतःच्या शरीराला, आज्ञा द्यायचे यंत्राला, आपल्याला इतक्या वेळ याच्यात राहायचं आहे, परत ये बरं. पर शरीर सुद्धा प्रचंड आपला ऐकत असतो. तिथंच तो अनुभव आहे, मी वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, ते माझं ऐकायला लागतं लगेच. मी जर त्याला सवय लावली 5 वाजता तू उठायचंच आहेस, तिथे 4 झोपलं तरी मी 5 उठून बसलेलं असतं का. तू तुम्ही कशाला सांगितलं मला 5 उठायचं असतं म्हणून. अरे म्हणून 4 झोपल्यावर उठायचं असं कुठं सांगितलं होतं तुम्हाला? पहिले तर परत झोपायला सांगा मला, मी झोपतो, पण मी 5 उठणार. ते पठ्ठ इतकं ऐकायला आपलं तयार होतं. म्हणून ह्यांनी फार छान सांगितलंय, ध्यानाला अभ्यासाला स्थान आणि वेळ एकच ठेवा, पक्की ठेवा. एखादा तरी 12 कालखंड जर खरंच तपस्या करायची असेल तर थोडं वाईटपणा घ्यायला लागेल, पण त्या 12 नाही जायचं कुठे, एकच क्षेत्र पाहिजे. ती वेळ म्हणजे तीच वेळ. आज जमतंय 9:30, उद्या जाऊ 10 करू, सकाळी वेळच नाही मिळाला, मग 12 बसलो म्हणजे. यांनी नाही होणार बाळा, पाहिजे तसं नाही होणार. आपण सांगितलेल्या वेळेला शरीर त्या कामासाठी तयार झालेलं असतं. अमुक वेळेला पोळ्या करायला मी सुरुवात करणार, तवा गरम पाहिजे असं सांगितलं की त्यावेळेला तो तवा गरम ठेवलेला असतो त्याने. करा सुरू पोळ्या, आता पटपट पोळ्या होतील. आणि तुम्ही पोळ्या करायला त्याच्या वेळेला घेतल्याच नाहीत, तवा म्हणतो आता नाही होणार बहुतेक असं काही, मग तर त्याची उष्णता कमी करतो, त्याला गॅस बंदच करूया. मग आता तासाभरून तो गार झाला, हा आता पोळ्या करायच्या, आता काय करूया, आता तापवत बसण्यापासून सुरुवात आहे. पण तो आशील तसा असू दे, पोळ्या तर सुरू करू, म्हणजे त्यांची काय अवस्था होईल, मग त्या लाटल्या जातील, त्या तव्यावर घेतील, एखाद्या वेळेला घाई आहे म्हणून तव्यावरनं खालीही उतरतील, भाजल्याचं काय, खा कणी कस, मग लाटल्या का नाही, लाटल्या तव्यावर टाकल्या का नाही, टाकल्या खाली उतरवल्या का नाही, पण त्या पोळ्या झाल्या का नाही झाल्या, त्या तव्याची वेळ नाही पडली, त्या तव्याची वेळ नाही पडली. ते योगी लोक जे वेळेला भयानक जपायचे, याचं कारण त्या वेळेला तो ओंकार सुरू व्हायला लागायचो अंगामध्ये, आता बाकी सगळं बंद. म्हणून एक पुराणातच एक वेगळी कथा आहे, दुसऱ्या संदर्भात आहे, फार सुंदर आहे. कारण समाधी अवस्थेमध्ये असल्यानंतर त्याची शक्ती 1000 पटीनं वाढलेली असते. कोणत्याही एका केंद्राशी पूर्ण साम्य झालं, पूर्ण समर्पण झालं, त्याची शक्ती लक्षपटीनं वाढते. म्हणून हे समाधीस्थ होतात आणि आपली तपस्येची शक्ती जगत कल्याणासाठी सर्वत्र प्रसृत करतात. काही एक विशिष्ट शक्ती जगासाठी त्यांनी सोडून दिली की परत ते भानावर येतात, परत तपश्चर्या करू, शक्ती प्राप्त करून परत समाधीत जाऊन बसू. समाधीमधून ती शक्ती वितरित करायची असते. एक फार सुंदर अशी कथा आहे, ती लक्षपट शक्ती असल्यामुळे त्या अवस्थेच्या मागे पुढे तो जे बोलेल ते खरं होईल. पण तो जगाची सत्ता हातात घेऊन उभा आहे. ज्या सत्तेनं जग चाललंय त्याच्यात तो मिसळला जाणार आहे. या क्षणाला मेन पॉवर मध्ये जाऊन तो परत येणार सप्लाय कडनं. तो म्हणेल ते होईल आत्ता. आणि अशी छान कथा सांगतात, कोणी व्यापाऱ्याच्या घरी लग्न झालं आणि महिन्याभरात तो व्यापारी परदेशात गेला व्यापारासाठी. 10 वर्ष पत्ताच नाही लागला त्याचा. ती बायको बिचारी वाट बघतीये कधी येणार हा, कधी येणार हा. नंतर मग 10 वर्षांनी असं कळलं की तो आलाय कुठल्या तरी तांड्याबरोबर जहाजातनं. आणि तिला अत्यंत आनंद झाला आणि ती धावत निघाली. आणि धावत जाताना कोणतरी तपस्येला बसला होता असा रस्त्यात, त्याच्या मांडीवर पाय पडला. तो कळवळला बिचारा, ती पळत जाते, दंडकन पाय पडला असेल त्याच्या मांडीवर, इतका कळवळला तो. त्या अवस्थेत थाट दिशी त्याने शाप दिला, दुष्ट स्त्री ज्याच्यासाठी पळत जाते तो मरेल म्हणले. ती तिथे समुद्रात तिथे पोचते, तो काय मरत नाही काही नाही, उलट सगळे त्याची मिरवणूक काढतात. एवढा व्यापार चांगला करून आला, बैलगाडीत घालून येतात आणि ती मिरवणूक येतात. तो तपस्वी बघतो, अरे नेला नाही क्या. आणि मग तो गुरुजींना विचारतो, असं कसं झालं गुरुजी, या अवस्थेमध्ये शाप दिल्यानंतर तो खरा होतो तुम्ही म्हटला होता, मेला कसा नाही. कुठल्या अवस्थेत? समाधीच्या अलीकडच्या पलीकडच्या अवस्थेत. तू समाधीच्या अलीकडच्या पलीकडच्या अवस्थेत होतास तेव्हा? नव्हतो. तुला मांडीवर पाय पडला कसं कळलं? खरं म्हणशील तर समाधी अवस्थेत ती होती, पाय कुठं पडत तिला कळतच नव्हतं, तिची शक्ती जास्त आहे. ध्यान पूर्ण जमलं पाहिजे. तिथे तू अजून निगडीतच झालेलं नाहीस पट्ट्या, तू अजून तुझ्या देहात आहेस, याच्या बाहेरच तू पडलेलं नाहीयेस अजून. तुला कळलं कसं? मी रात्री सांगितलं सर काय, मी रात्रीच्या पहाऱ्याला होतो आणि मला स्वप्नात असं दिसलं. गधाड्या, तू रात्रीच्या पहाऱ्यावर होता असं तुला स्वप्न पडलं? स्वप्न पडण्यासाठी काय आवश्यक आहे? मला स्वप्नात असं दिसलं. तिथं नोकरी गेली तुझी समजा, तुला काही दिसलं असेल स्वप्नातलं. अशा अष्टांग योगाने त्या शिवत्वाचं प्रत्यक्ष दर्शन नव्हे. मग त्या समाधी अवस्थेत त्याने समजा विनंती केली, भगवंता आपण सगुण साकार होऊन आम्हाला दर्शन द्यावं. तरी सुद्धा मग तो बांधल्या जातो. पण ही सगळी साधना ब्रह्मचर्याश्रमात, गृहस्थाश्रमात, कारण पुराण सुद्धा म्हणतं एखाद्या वेळेला ब्रह्मचर्याश्रमातल्या 12 वर्षात ही होईल असं नाही, गृहस्थाश्रमातले सुद्धा 24 वर्षे त्यात घालवावी लागतील. एखाद्या वेळी वानप्रस्थातली सुद्धा आणखीन 12 वर्षे त्यामध्ये खर्च करावी लागतील. 1248 जवळजवळ 50 वर्षाचा कालखंड तपस्येचाच दिलाय सामान्यांसाठी. नंतर एखाद्या वेळी संन्यासाश्रमामध्ये तुला समाधी सापडू शकेल, समाधी सापडू शकेल, दर्शनाची खात्री देत नाही. मग मात्र ढाण ढाण ढाण ढाण नियम सांगितलेत ब्रह्मचर्याश्रमात, एवढे नियम पाळले पाहिजेत. त्यामध्ये मग अगदी संध्या कशी करावी, इथपासून गुरुंना नमस्कार कसा करावा, त्यांच्यासमोर कसं बसावं, कसं बसू नये, सरपण कसं आणावं, काय करावं काय करावं. एकच प्रकरण वाचलं म्हणजे कळेल तपशील म्हणजे काय. तपशील बघा काय भयानक आहेत. इथे त्यांनी शब्द असा वापरलाय की तुम्ही उपनयन केलं की त्याला जानवं घातलं जातं. पूर्वी स्त्रियांचंही उपनयन होत होतं. आणि त्याला यज्ञोपवीत असं शब्द आहे. आता त्या अवस्थेमध्ये तो नित्य यज्ञातच आहे, नित्य अध्ययन हा त्याचा यज्ञच चालू आहे. त्या नित्य यज्ञ चालू असताना जे उपवीत अंगावर धारण करून ठेवलेलं पाहिजे, यज्ञ अधिक उपवीत यज्ञोपवीत, ते डाव्या खांद्यावर धारण करावं. इथपासून सांगायला त्याने सुरुवात केली. आता ते डाव्या खांद्यावर धारण करावं, एका हाताच्या खाली म्हणजे उजवीकडे ते इथे आलं पाहिजे. श्राद्ध कर्माच्या वेळेला ते उलट करावं लागतं, त्यामुळे उपवीत. आणि जेव्हा ते बदलायची असते जागा, तेव्हा ते श्राद्ध कर्माच्या वेळेला प्राचीनावीती म्हणजे इकडे उपवीत करा अशा अर्थी ते होतो. प्राचीनावीत त्याला म्हणायचं अपसव्य, आणि इकडे असेल तर सव्य. हे सातत्याने तुमच्याकडे पाहिजे. कुठे कुठे? यज्ञशाला, गोशाला, होम, जप, स्वाध्याय, भोजन, गुरु उपासना, दोनों संध्याओं और साधुजनांग के समागम के समय ये उपवीती रहना चाहिए. म्हणजे दिवस राहिलाच कुठे? काढून ठेवण्याचा, खुंटीला लावायला पाहिजेच. आयु तथा आरोग्य की प्राप्ती के लिए, आयु तथा आरोग्य पुढच्यानंतर, आलस्य आदि से सर्वथा मुक्त होकर हरेक को प्रणाम करना चाहिए. इतक्या छोट्या गोष्टीपासून तपशील त्यांनी दिले. हर एक को आलस्य छोडकर, म्हणजे असा नमस्कार नाही येतो, वाकून नमस्कार या अर्थी, कारण त्याच्यात आळस येऊ शकतो. आलस्य छोडकर हरेक को मैं अमुक नामवाना हू ऐसे कहे के प्रणाम करना चाहिए. आपल्याकडे खरंच पद्धत होती की नाही अशी? जेव्हा सगळे आपण नमस्कार, अरे मी नमस्कार करतो, नाव सांगावं, मी चरुदत्त आलोय, हा काका नमस्कार करतो, असं म्हणून नमस्कार कर. पूर्वी 8-8 दादा पोरं घरात हो, एवढ्या कारट्याटीवर कोणी नमस्कार केले आणि कोणी नाही केले, बरं त्याची नोंद केली जायची. नाव सांग ना, मैं अमुक नाम वाला हो, इस प्रकार अभिवादन करना चाहिए. अभिवादन किए जाने पर, आता समजा कोणी आपल्याला नमस्कार केला तर आयुष्यमान भव ऐसा आशीर्वाद देना चाहिए. म्हणजे आपणही फुकटचा नुसता नमस्कार घ्यायचा नाही. जो आदमी अभिवादन करणे पर प्रत्याभिवादन नाही करता, कोणी समजा आता नमस्कार केला तर किमान उभ्या उभ्या, उलटा नमस्कार जर केला नाही, उसे विद्वान नाही कहना चाहिए. एका दणक्यात त्यांनी आपल्या सगळ्यांना मूर्ख करून टाकलं, उलटा नमस्कार सुद्धा करत नाही राहतो मी आमच्याशी. म्हणजे खरं आपल्याला हे फार बारीक बारीक वाटेल, पण ते त्या त्या अवस्थेमध्ये खरंच किती आवश्यक आहे. तपशील इतके जबरदस्त केलेत. हा मात्र नियम धर्मशास्त्राप्रमाणे आहे, विज्ञानाप्रमाणे सुद्धा आहे, तसा आपण फारसा पाळत नाही. शक्य असेल तर खरंच पाळला जावा. गुरुचरणोंका स्पर्श व्यस्त पाणी होकर करना चाहिए. असा नाही क्रॉस कनेक्शन दिलंय त्यांनी इलेक्ट्रिसिटीसाठी. डायरेक्ट मेथडने इलेक्ट्रिसिटी घेऊ नका, शॉक जास्त होईल. मध्ये एक पॉइंट टाकलाय त्याच्यात त्यांनी. आणखीन एक विचित्र शब्द आहे, देव पूजन आदि कर्मों में भिक्षा में प्राप्त जल पुष्प समिधा का प्रयोग नहीं करना चाहिए. म्हणजे स्वावलंबनाचे काय प्रमाणात धडे आहेत हे, की तो शिकत असल्यामुळे तो ब्रह्मचारी आहे, तो भिक्षा मागेल ना. भिक्षेमध्ये कोणी अन्नदान देताना त्याच्यामध्येच चार फुलं येतील, तर ते ताट एखाद्या वेळेस भिक्षेसाठी ठेवलं असेल, याच्यात चार फुलं आलीच आहेत, तीच वापरू पूजेला, वेगळी कशाला फुलं तुडू. भिक्षेमध्ये मिळालेलं काहीही तुळू पूजा करत असताना वापरायचं नाही, ते सगळं नवीन करायचं. अनायसे ह्यांनी मला दिलेलंच वस्त्र आहे तेच तुम्हाला सत्कार करताना देतो. म्हणजे काय गंमत झाली, उपाध्याय पिता ज्येष्ठ भ्राता राजा मामा ससुर मातामह पितामह ये सभी लोग गुरु माने जाते हैं, यांना गुरु प्रमाणे आदर द्यावा. याच्यात सासरा सुद्धा आलाय हो. माता मातामही गुरुपत्नी माता की बहन मौशी, पितामही पिता की बहन अत्या, ज्येष्ठ धात्री ये सभी स्त्रियां गुरु समान आदरणीय है. मैं एक ब्रह्मचर्य व्रतासाठी काय काय त्यांनी शिक्षण दिलंय. गुरु को देखते ही आसन से उठ जाना चाहिए. जे आपण सगळ्यांनी पाळलंय, आजपर्यंत पाळलंय, आता पोरं पाळत नाहीत म्हणून दुःख आहे खरं. तंगड्या पसरून बसलेले असतात तो मास्तर समोर, या मास्तर बसा म्हणतात. अरे उठून तर उभा राहा, शिक्षक आलेत आपल्याकडे. पण अवघड आहे. विद्यार्थी म्हणून सुद्धा वागत असताना ते तपशील असा देत आहेत, स्त्री राजा नेत्रहीन व्यक्ती कोणी अंधळा रस्त्यात आला, वृद्ध कोणी आला, भारसे पीडित ओझ घेऊन आला पाठीवर, रोगी आला, दुर्बल कोणी आला, इन सभी लोगों के लिए रास्ता छोड़कर खड़ा रहना चाहिए. आहे अत्यंत छोटी गोष्ट, पण विद्यार्थी अवस्थेमध्ये, कारण हा ब्रह्मचर्यामध्ये जाणाऱ्या माणसासाठी हे पोरासाठी लिहिलेलं असणार सगळं. तो इथं बाजूला उभा राहा, तो ओझं घेऊन माणूस बैलगाडीतनं इकडून तिकडं नेतोय, तो इतका दमलाय, मी मध्ये आलोय ना, तुला कळतंय का नाही, तू बाजूला का जाऊ शकत नाहीस, तू विद्यार्थी नाहीस. तुझं कर्तव्य आहे, तू बाजूला उभा राहा. सामान्य ओझ वाहणाऱ्या माणसाची सुद्धा काळजी. विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्याला घ्यायला हवी. आंधळा आलाय म्हणून बघा, आंधळा म्हणून हसायचं नाही रस्त्यात, त्याच्यासाठी मार्ग सोडून त्याला मदत करायला हवी. इतक्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी सांगतायत. ओम भवती भिक्षा अंदेही ऐसे कहकर उसने भिक्षा मांगना चाहिए. अपनी आवश्यकता के अनुसार बिना किसी छल कपट के उस भिक्षा का मौन होकर भोजन करना चाहिए. जेवताना गप्पा मारायचे नाहीत असं त्यांनी सांगितलंय. नित्य भिक्षा से जीवित का निर्वाह करना चाहिए और ब्रह्मचारी को नित्य एक अन्न ग्रहण नहीं करना चाहिए. रोज तेच तेच खायचं नाही. मला हीच भाजी आवडते. नाही, रोज वेगळी खायची. सगळ्या आवडायला पाहिजेत, सगळ्या गरजेच्या असतात. आवडते म्हणून महिन्यातले 25 दिवस एकच भाजी. विद्यार्थी कटाप, दोनों हात पाव धोकर भोजन के आरंभ आचमन करे, पवित्र स्थान पर बैठकर भोजन करे, भोजन के बाद दो बार आचमन करे. मैं किंचित पाणी पिण्याचा हा त्या ठिकाणी विधी आहे. आपण कल्पना करू शकता, तपशील तपशील तपशील तपशील म्हणजे असं काहीतरी बांधलेलं आहे प्रकरण. कारण आवश्यकही आहे. गुरु की ओर पीठ करके उनकी किसी भी आज्ञा का ग्रहण न करे. गुरुकडे पाठ करून बसायचं नाही. मी असं पुस्तक वाचतोय, समजा माझ्या मागे गुरुजी येऊन उभे राहिले, अरे चरुदत्ता तू इथे बसलायस का, माझं असं असं काम आहे, असं असं काम आहे, तू उभा राहा, त्यांच्याकडे तोंड करून उभा राहा. नाही तुम्ही सांगा ना, नापास. गुरु के पास में शिष्य की शैया अथवा आसन नीचा रहना चाहिए. गुरु को देखते रहने पर मनमाने ढंग से नहीं बैठना चाहिए। मनमाने ढंग से बैठने के कोई प्रतिबंध नहीं है, लेकिन गुरु के सम्मुख गुरु की नकल या उपहास नहीं होना चाहिए, गुरु की निंदा नहीं होनी चाहिए। यदि कोई करता हो तो वहां से निकल जाना चाहिए। गुरु के निकट रहने पर भी उनकी आज्ञा के बिना बैठना मना है। गुरु असतील तो उभच राहावं, काय काय वाचत बसो। आहे खरं फार सुंदर। म्हणजे मी पहिल्याच दिवशी सांगितलं की हे सगळं वाचल्यानंतर आपल्याला हे केल्याचा आनंद मिळणार आहे, की हे सगळे आपण अजाणता कोविन आपण प्रश्न करेक्ट सोडवलेले होते, आणि पुढच्या काळात जर कोणी सोडवत नसतील तर त्याला आपण सांगू शकतो की अरे आता मी गाईड बघितलेला आहे, गाईड प्रमाणे हेच त्याचं खरं उत्तर आहे। आणि यापुढे बरं, ह्या सगळ्याचा उपयोग नुसतं चांगला माणसासाठी नाही, ईश दर्शनाची दिशा जास्त त्यामुळे स्वच्छ होत राहणार आहे। या दिशेकडे तू जायचंयस, त्यामुळे ब्रह्मचर्याश्रमाचे तितकेच कडक विधी सांगितले आहेत। गृहस्थाश्रमाचे अशा तऱ्हेने सांगितले की दिवसा काय करावं, हे काय करावं, मिळालेल्या धनाचे 6 भाग करावेत असं त्यांनी सांगितलं आहे। 120 रुपये मला पगार असेल तर 20 रुपये 6 ठिकाणी वाटायचे आहेत। एक आणि 6वा हिस्सा हा पूर्वापार टॅक्स मानला गेलेला आहे, हा राजाचा करच आहे। राजाने नेहमी समाजातल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा कर म्हणून घ्यावा असं धर्मशास्त्र मनुस्मृतीपासून कौटिल्य अर्थशास्त्रापर्यंत आहे। 6वा हिस्सा हा राजाचा कर आहे। आणि आता तो फारसा त्रासदायक वाटणार नाही, आपल्याला कल्पना येईल। 120 रुपये उत्पन्नातले 20 रुपये द्यायचे असतील आता काही हरकत नाही, 100 रुपये तुमच्या नावे तुम्हाला ठेवले आहेत, त्याचे 5 भाग आहेत। एक भाग देवकार्यासाठी ठेवावा। भगवान महाविष्णू महाराज की जय।
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण। वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामी सर्वत्र संचार करीत, कुठेही अचानक प्रकट व्हायचे, आपल्या भक्तांची दुःख दूर करत त्यांना समाधान द्यायचे। मुक्काम जरी मंगळवेढ्यात असला तरी स्वामी कुठेही आसपासच्या गावात जाऊन यायचे। मंगळवेढ्याजवळ चळ अंबे नावाचं एक छोटंसं गाव होतं। तिथे रामदासी बुवा नावाचे जे साधक होते ते काहीसे अहंकारी आणि घमेंडखोर वृत्तीचे होते। आपल्याला परमेश्वराचं रहस्य उलगडलेलं आहे आणि त्याचं दर्शन घडलेलं आहे ह्या भ्रमात स्वारी गावात हिंडत राहायची। लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा, परंतु त्यांच्या ह्या घमेंडखोर वृत्तीचा खरं तर त्यांना कंटाळा आला होता, कारण ते इतर भक्तांना तुच्छ लेखायचे। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळलं होतं। त्यांचं गर्वहरण व्हावं ह्या भावनेने स्वामी एके दिवशी चळंबे नावाच्या गावात अचानकपणे प्रकट झाले आणि रामदासी बुवांचा गावात जो मठ होता त्यात उतरले। तेजस्वी स्वामींना पाहून रामदासी बुवा मनातल्या मनात चरकले। स्वामींना नमस्कार करावा एवढं साधं भक्ती रहस्य सुद्धा ज्यांना उलगडलं नाही ते परमेश्वरी रहस्य काय उलगडणार। प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या मठात प्रकट झाला आहे हे भान त्यांना नव्हतं। मठात अनेक माणसं येतात तसं स्वामी आले आहेत असं समजून त्यांनी स्वामींकडे दुर्लक्षच केलं। माध्यान्न झाली होती, स्वामींनी ठरवलं थोडा वेळ इथेच विश्रांती घ्यावी म्हणून मठात थोडा वेळ ते पहुडले। त्यांना गाढ झोप लागली। स्वामी आता उठतील, थोड्या वेळाने का होईना परंतु उठतील या भावनेनी रामदासी बुवांची चुळबुळ सुरू झाली। स्वामींना झोपलेलं पाहून खरं तर रामदासी बुवा मनातल्या मनात रागावले होते। त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की स्वामी एवढ्यात उठणारच नाहीत। बुवांच्या मनात रागाचा पारा वाढू लागला। मध्यान्न उलटू लागल्यावर रामदासी बुवांनी काय केलं तर मठाला बाहेरून कडी लावली, भलं मोठं कुलूप लावलं आणि चावी स्वतःच्या कनवटीला लावली आणि निघून गेले। प्रत्यक्ष परमेश्वराला कोंडणारा विश्वातला पहिला घमेंडखोर माणूस आपण आहोत ह्याची ह्या मूर्ख माणसाला कल्पना नव्हती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की नामसाधना ही सर्वश्रेष्ठ भगवंताची खरी पूजा आहे। केवळ व्रतवैकल्य आणि पूजाविधी ह्यात जीव रमवला तर भगवंताची प्राप्ती कदापिही होत नाही। आपल्या अंतःकरणात देवाचं नाम घुमत राहणं आवश्यक आहे। भगवंताचं नाम हा न आटणारा अमृताचा प्रवाह आहे। नाम आपल्या भक्ती आयुष्याला संजीवनी प्राप्त करून देते। हे नाम सद्गुरू देतो आणि मंत्र भारले नाम आपल्या आयुष्याचा श्वास होऊन जाते। म्हणून सद्गुरू जे सांगेल ते ऐकावं, जे सांगेल ते पाहावं। एक लक्षात ठेवा की सद्गुरूच मानवी रूप धारण केलेला परमेश्वर असतो। सद्गुरू आपला पाठीराखा असला आणि मुखात मंत्र भारलं नाम असलं की कशाचीही भीती वाटत नाही, कारण त्यानेच आपला हात हातात घेतलेला असतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या